229.9 meters अर्थात 1305 kilohertz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सुप्रभात श्रोते हो. पहाटेचे 5:55 झाले आहेत. श्रोते हो, आज वार गुरुवार, भारतीय सौरतिथी 28 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 18 जून 2026. आमच्या प्रथम प्रसारणात सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आमचं हे प्रसारण FM band 102 megahertz सोबतच न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण ऐकू शकता. कार्यक्रमांना सुरुवात करूयात, ऐकूयात मंगलध्वनी.

श्रुतू उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनेवादन आपण ऐकत होता राग हिंडोल. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: नमस्कार श्रोते हो, घर पण घर ही एक अशी गोष्ट आहे जी फक्त भिंतीचा आणि छताचा केलेला डोलारा नाही तर मन, आठवणी, आपुलकी, प्रेम आणि संस्कारांचं नाव आहे घराचे घरपण। घर म्हणजे चार भिंती, एक दरवाजा आणि छप्पर, पण घरपण म्हणजे त्या भिंतीतलं असलेलं जिव्हाळा, संवाद आणि प्रेमाचं नातं। घर असतं वास्तूचं, पण घरपण असतं माणसांचं। घरपण म्हणजे आईच्या हातची गरम पोळी, बाबा सांगणारे अनुभव, आजीची गोष्ट आणि आजोबांचा शांत हात, भावंडांशी चाललेली भांडणं आणि तितकंच प्रेम, एखादी रात्र सगळ्यांनी एकत्र उभरार पांघरुणात गप्पा मारणं आणि बाहेरून आलं की कोणीतरी झालं का जेवण असा विचार करणं, हे सगळं घरपण। आज आपण सगळे शिक्षण, करिअर, स्पर्धा, यश, सोशल मीडिया या सगळ्यांच्या मागे धावत असतो, पण जिथं परतल्यावर मन निवांत, ओठावर स्मितहास्य राहतं आणि काळजाला शांती मिळते, ते फक्त घरात आणि घरपणात मिळतं। जगात लाखो लोक भेटतील, पण आईवडिलांसारखा आधार आणि घरासारखी जागा नाही। एकदा एक व्यक्ती परदेशात गेली, चांगलं कमवत होती, पण काही महिन्यांनी त्याला सतत अस्वस्थ वाटू लागलं। तो म्हणाला, इथं घर आहे पण घरपण नाही। म्हणजे काय? इथं एसी आहे पण आईचा हात नाही, गाडी आहे पण आजोबांची गप्पा नाही। हेच ते घरपण जे पैशाने विकत घेता येत नाही। घरपण म्हणजे काहीतरी मोठं आणि झगमगाट असण्याची गरज नसते, ते तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये दिसत असतं। आईचा फोन येणं, कधी येतोस रे घरी एवढंच म्हणणं, बाबांनी रात्रीच्या जेवणात तुमचं आवडतं भाजीत घालणं किंवा आजीच्या तुमच्या अंगावरून हात फिरवणं, या सगळ्या गोष्टीमध्ये घरपणाचं खरं स्वरूप दिसत असतं। घर म्हणजे छप्पर नव्हे, ते प्रेमाचं आभाळ असतं। घर म्हणजे जागा नव्हे, ती आठवणींची शिदोरी असते। घर म्हणजे दररोज घडणारं साधं आयुष्य, पण त्यात दडलेलं असतं आयुष्याचं खरं सौंदर्य। जेव्हा आपण एकमेकांशी बोलतो, मोबाईल बाजूला ठेवून जेवताना एकत्र बसतो, विचारांची देवाणघेवाण करतो, काय झालं, कशी तब्येत आहे असं विचारतो आणि प्रत्येकांच्या आयुष्यात रस घेतो, हे सगळं घरपण टिकवण्याची गुरुकिल्ली आहे। कधीकधी आपण घरातच असतो पण मन कुठेतरी हरवलेलं असतं, तेव्हा एकाच वेळेस घरात राहून सुद्धा घरपण हरवतं। कारण घर म्हणजे फक्त एकत्र राहणं नव्हे तर मन जोडणं असतं। जेव्हा आपण आपल्या लोकांना समजून घेतो, त्यांच्या भावनांचा सन्मान करतो, तेव्हा घराचं अस्तित्व चार भिंतीमध्ये अधिक काहीतरी बनतं। आज अनेक लोक महागड्या घरात राहतात, पण त्यात एकमेकाशी नातं नाही, संवाद नाही। कदाचित म्हणूनच घर आहे पण घर पण नाही। घरातली भांडे चमकत असतील पण चेहऱ्यावर हसून असेल, मग त्या घराची किंमत फक्त बाजारात असते, हृदयात नाही। घर पण टिकवायचं असेल तर ते शेअर केलेल्या क्षणामध्ये मन लावून ऐकण्यात आणि असण्याच्या उपस्थितीत जपावं लागतं। एकत्र जेवण, सोबत चहा, गॅलरीतले संध्याकाळचे संवाद, हे सगळं एका घराला घरपण देतं। कारण जगभर हिंडल्यावरती जेव्हा आपण दमतो, थकतो, तेव्हा आपल्या ओठावर एकच शब्द असतो, घर। घर, घरपण ही एक अशी भावना आहे जी एकदा हरवली की परत मिळवायला बराच वेळ लागतो। आपण नेहमी म्हणतो घर आहे की सगळं आहे, पण खरंच सगळं आहे का? घरपण म्हणजे समजून घेणं, न बोलता समजणं आणि क्षणांची किंमत करणं। आज आपण प्रत्येकजण करिअर, यश, नावे, फॉलोअर्स यांच्या मागे धावतो, पण हे सगळं कमवून परत आलो आणि जर घरात कोणीतरी आपली वाट पाहत नसेल तर त्या यशाचा उपयोग तरी काय? घरपण राखायला पैसे लागत नाहीत, लागतो फक्त वेळ, संवाद आणि हृदय। घरपण टिकवायचं असेल तर मोबाईलपेक्षा माणसाकडे पाहायला शिका, कसं वाटतंय असं विचारायला शिका आणि एकमेकात वेळ घालवायला शिका। घरपण म्हणजे एकमेकांच्या आठवणीमध्ये टिकून राहणं, जिथं भूतकाळ गोड, वर्तमान शांत आणि भविष्य सुरक्षित वाटतं, तेच खरं घर, तेच खरं घरपण। जेव्हा तुम्ही दिवसभर बाहेरून दमून आलेले असता आणि कोणी तुम्हाला फक्त पाणी देत विचारलं, खूप थकलास ना, त्या एका वाक्यात जितकी माया असते ती जगात कोणत्याच शब्दकोशात सापडत नाही। घरपण म्हणजे भिंतीच्या आत वाटणारी सुरक्षितता नव्हे तर माणसांच्या मनात असलेली आपुलकी आहे। आज आपण नवनवीन गोष्टी शिकतो, मोठं व्हायचा प्रयत्न करतो, पण माणूस घेणे होण्यासाठी जे लागणार आहे ते आपल्याला घरातूनच मिळतं। घर हे केवळ वास्तू नसून ती एक भावना आहे आणि घरपण म्हणजे त्या भावनेचं निरंतर जिवंत राहणं। चला ठरवूया, घर सुंदर ठेवूया, पण घरपण अबाधित ठेवायला अजून जास्त प्रयत्न करूया। धन्यवाद।
1: श्रोतो, घर आणि घरपण याविषयी आपण ऐकत होता सतीश कुलकर्णी यांचे विचार। नमस्कार।

विचार परभणी अंतर्गत विचार शलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यात आनंद घेऊयात मंगल प्रभात या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाआरंभी ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेली भक्तिरचना. रचना आहे रमेश अणावकर यांची आणि या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं आहे वसंत प्रभू यांनी.

पहाटेच्या या आल्हाददायक आणि मंगलमय वातावरणात श्रोतेहो आपण ऐकत होता भूपाळी. गात होत्या आशा भोसले. ऐकूया कार्यक्रमातील पुढील भक्तिरचना अजित कडकडे यांच्या स्वरात.

अजित कडकडे यांनी सहकाऱ्यांसह गायलेली ही भक्तिरचना श्रोते हो आपण ऐकलीत मंगल प्रभात या कार्यक्रमात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. ऐकूया कार्यक्रमातील पुढील रचना. गात आहेत अनुराधा पौडवाल. श्रोते हो प्रवीण दवने यांच्या रचनांचा आनंद आपण घेतात.

श्रोतो, भक्ती संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणी परभणी केंद्रावरून. भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूयात समूह स्वरात राष्ट्रभक्तीपर गीतरचना.

समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. श्रोतो, आता कार्यक्रमात शेवटी ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेली पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्तिरचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: अनुराधा पौडवाल यांनी सहकाऱ्यांसह गायलेली हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. श्रोतो या रचनेसह मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता संपन्न करीत आहोत. भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून FM बँड 102 MHz सोबतच 229.9 MHz अर्थात 1305 KHz. 6:40 झाले आहेत. श्रोतेहो कृषीवाणी हा शेतीविषयक कार्यक्रम आता प्रसारित करणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिराती.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोतो कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये जमिनीची पूर्व मशागत आणि बेणे प्रक्रिया याविषयी माहिती देत आहेत डॉक्टर अनिकेत पाटील.
4: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अनिकेत अंबादासराव पाटील, संशोधन सहयोगी म्हणून शेतकऱ्याच्या सेवार्थ सुवर्ण क्रांती घडून आणू पाहणाऱ्या माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत येथे कार्यरत आहे. हळद हे आपल्या देशातील मसाल्यातील एक महत्त्वाचे उत्पन्न देणारे पीक आहे.

0: रोजच्या जेवणात तिचा वापर तर होतोच, पण तिची औषधी गुणधर्मही खूप उपयोगी पडतात. परदेशातही हळदीची उत्तम मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना निर्यातीच्या भरपूर संधीही मिळतात. म्हणून शेतकरी बंधूंनो, सध्या बदलत्या वातावरणामुळे आणि वातावरणात वाढणाऱ्या उष्णतेमुळे या अल्निनोच्या पार्श्वभूमीमुळे सध्या हळदीचे उत्तम असे व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे आहे. उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने प्रारंभिक काही मूलभूत घटक असतात, त्यामध्ये प्रामुख्याने जमिनीची पूर्वमशागत, त्यानंतर निवडलेल्या बेण्यांची बेणे प्रक्रिया अतिशय गरजेची आहे. चला तर मग शेतकरी बंधूंनो, जाणून घेऊ जमिनीची पूर्वमशागत याविषयी. हळदीचे पीक जमिनीत वाढणारे असल्यामुळे हळदीचे कंद, हळदीच्या फण्या चांगल्या पोसण्यासाठी जमीन भुसभुशीत असणे अतिशय महत्त्वाचे आहे, जेणेकरून हळदीचे जास्त व चांगले उत्पादन मिळते. पूर्वमशागत करताना नांगरणी, ढेकळे फोडणे, वखरणी, जमिनीतील काडी कचरा वेचून नष्ट करणे आणि शेणखत पसरणे या कामांचा समावेश आहे. त्या अनुषंगाने शेतकरी बंधूंनो, पूर्वमशागतीय तंत्रज्ञानामध्ये पहिले पीक काढल्यानंतर हळद लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीमध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने 18 ते 22 सेंटीमीटर खोलीची पहिली नांगरणी करावी. पहिली नांगरणी झाली जर वेळ उपलब्ध असेल तर दुसरी आडवी नांगरणी करावी आणि वक्राच्या सहाय्याने ढेकळे फोडून घ्यावीत. पहिल्या नांगरणीनंतर शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी 30 ते 40 टन चांगले कुजलेले शेणखत पसरून घ्यावे. शेणखतात हुमणीचा प्रादुर्भाव असल्यास मिथिल पॅराथिऑन प्रति गाडी 1 किलो याप्रमाणे मिसळावे. शेणखत जमिनीत टाकण्यापूर्वी सावलीत ढीग करून त्यात ट्रायकोडर्मा या जैविक घटकांचाही समावेश करावा. शेतकरी बंधूंनो, मला इथे सांगावेसे वाटते की हळदीच्या पिकासाठी मळीचा वापर करू नये, कारण मळीमुळे जमिनीत हानिकारक अशी बुरशी वाढते, ज्यामुळे पुढे जाऊन हळदीचे कंद सडण्याची शक्यता असते. हळद पिकावर प्रामुख्याने कंदमाशी आणि बुरशीजन्य रोग यांचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे कंदमाशी आणि बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण करण्यासाठी पर्यायी बेणे प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकरी बंधूंनो, रासायनिक बेणे प्रक्रिया आणि जैविक बेणे प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. शेतकरी बंधूंनो, बेणे प्रक्रिया करताना त्याचे काही 3 हेतू असतात, ते लक्षात ठेवावी लागतात. जसं की FIR, F म्हणजे फंगीसाइड अर्थात बुरशीनाशक, I म्हणजे इन्सेक्टिसाइड अर्थात कीटकनाशक आणि R अर्थात रायझोबियम, ते जैविक प्रक्रियेसाठी वापरले जाते. ह्याचा अर्थ असा की सर्वप्रथम आपल्याला म्हणजे रासायनिक बेणे प्रक्रिया करावी लागते व त्यानंतरच जैविक बेणे प्रक्रिया करावी लागते. शेतकरी बंधूंनो, क्विनाल्फॉस 25% प्रवाही 2 मिली अधिक कार्बन डायझिम 50% पाण्यात मिसळणारे 2 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात निवडलेले कंद 20 मिनिटांपर्यंत बुडवावेत आणि नंतर ते बेणे सावलीत सुकवावेत. ज्या कंदांना रासायनिक प्रक्रिया देऊन सुकवलेले आहेत, ते कंद नंतर जैविक बेणे प्रक्रिया देताना सर्वप्रथम आझोस्प्रिलम 10 ग्राम अधिक स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक PSB 10 ग्राम आणि व्हॅम 25 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. द्रावणात बेणे साधारणतः 15 मिनिटे बुडवून लागवडीसाठी वापरावेत. शेतकरी बंधूंनो, यांमध्ये सावधानता अशी बाळगावी लागते की सर्वप्रथम रासायनिक बेणे प्रक्रिया पूर्ण करूनच सावलीमध्ये 2 ते 3 दिवस सुकवूनच त्यानंतर लागवडीसाठी जैविक बेणे प्रक्रिया करावी.
1: श्रोतो, कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. जमिनीची पूर्वमशागत आणि बेणे प्रक्रिया याविषयी माहिती देत होते डॉक्टर अनिकेत पाटील. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योग आणि आसन यातील फरक याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. योग हा शब्द यूज या संस्कृत शब्दापासून आला आहे. योग म्हणजे जोडणे होय किंवा संयोग होय, जो शरीर आणि मनाला जोडतो, तसेच आत्मा आणि परमात्म्याला जोडतो. योग म्हणजे सुखी आणि समृद्ध जीवनाचा एक प्रभाव.

0: प्रभावी राजमार्ग होय. योगविद्या हे एक शास्त्र असून ते धर्म, जात, देश, वय आणि लिंग याबाबत निरपेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीस उपयुक्त केवळ उपचाराचे तंत्र नसून ती एक वेगळ्या जीवनक्रमाची पद्धत आहे. मानवी जीवन सुखावह करण्याची क्षमता या विद्येत आहे. मात्र हातपाय हलवणे किंवा जंगलात एकांतात जाऊन बसणे याला योग म्हणत नाही. शरीर स्वास्थ्याशिवाय ज्याप्रमाणे शारीरिक सुख नाही, त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याशिवाय मानसिक सुख नाही. सुखी जीवनाची समाधानी सुरुवात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यात आहे. म्हणून उत्तम स्वास्थ्याकरिता योगच रामबाण उपाय आहे. योग हा चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे आपल्या चित्ताला, मनाला त्याच्या इकडे तिकडे भरकटण्याच्या वृत्तीला निरोध करणे म्हणजे योग होय. योग म्हणजे समाधी. मन, इंद्रिये आणि त्यांच्या विषयापासून परावृत्त होऊन आत्म्यात स्थित होणे म्हणजे योग होय. भगवद्गीतेत समत्व भावाने कर्म करण्यालाच योग म्हणतात. महर्षी पतंजलींनी अष्टांग योग सांगितला आहे. यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यातील आसन आणि प्राणायाम याविषयी आपण माहिती घेऊ. आसन ही योगाची तिसरी पायरी होय. सुखपूर्वक निश्चल बैठकीला आसन असं म्हणतात. शरीराला स्थिरता आणि चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या शरीराच्या स्थितीला आसन म्हणतात. यात साधकाने स्वतःच्या शरीराची निरोगी अवस्था निर्माण करून स्थिरता प्राप्त करावायची आहे. जोपर्यंत शरीराचे आंतरबाह्य भाग निरोगी नसतात तोपर्यंत कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येत नाही. योगासनांमुळे शरीराच्या आंतरिक भागांना देखील पुरेशा प्रमाणात व्यायाम मिळत असतो. तन मनाच्या आंतरिक शक्तीचा विकास होत असतो. शरीर लवचिक बनते. मात्र त्याकरिता आसने ही श्वासावरच केली पाहिजे. आसनांचे शरीराच्या अवस्थेनुसार तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रकार आहेत. प्राणायाम. प्राणाला ब्रह्म असे म्हटले आहे. प्राण शरीराच्या प्रत्येक भागात व्याप्त आहे. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे. प्राण म्हणजे वायू आणि आयाम म्हणजे आळा घालणे, म्हणजेच प्राणवायू स्वतःच्या ताब्यात राहील असे करणे होय. थोडक्यात श्वासोश्वासाचा व्यायाम म्हणजेच प्राणायाम होय. प्राणशक्ती म्हणजेच जीवनशक्ती असल्यामुळे ही प्राणशक्ती वाढवून तिचे नियमन करणे, नियंत्रित करणे आणि संतुलित करणे होय. चंचल अशा चित्ताची एकाग्रता व्हावी, स्वयंप्रकाशित असणाऱ्या चित्तावरील मायेचे आवरण नष्ट व्हावे म्हणून आसन नंतर प्राणायाम ही योगाची चौथी पायरी होय. योगासने आणि प्राणायाम यामध्ये घनिष्ठ संबंध असून प्राणायाम करण्याकरिता साधकाला आसन स्थितीत आसनस्थ व्हावे लागते. योगासनांबरोबर योग्य प्रकारे पूरक, रेचक आणि कुंभक करण्यात आल्यास आसनांचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो. आसन प्राणायाम या युतीमुळे आरोग्य सुधारते. फुफ्फुसांना पुष्कळ प्राणवायू प्राप्त झाल्याने शरीर निरोगी, चित्त प्रसन्न बनते. म्हणून योगासनांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी प्राणायामाच्या अभ्यासाचे ज्ञान प्राप्त केल्यास आसने करणे सुलभ होईल.
1: योग आणि आसन यातील फरक ही माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो,

0: नमस्कार श्रोते हो, नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे। त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे। पाऊस पडला नाही तर आपण हवालदिल होतो। जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कधीच पाऊस पडत नाही। पावसाशिवाय तिथलं जग कसं असेल आणि त्याचा तिथल्या लोकांना किती त्रास होत असेल, हा विचारच गंभीर आणि चिंताजनक आहे। जर अशी वेळ आपल्यावर आली तर, असे व्हायला नको असेल तर पर्यावरणाचे संवर्धनाचे नुसते संकल्प न करता पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे। चला तर मग आपण सर्वजण संकल्प करूया की मी यावर्षी नक्की एक तरी झाड लावेल आणि त्याची वर्षभर जोपासना करेल। आपण सर्वांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे। वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे। पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा, या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे। पाऊस थांबल्यानंतर परिसर एकदम बदललेला दिसतो। आकाशातले ढग दूर गेले की उन्हाची थोडी किरणे मिळतात आणि सर्वत्र ताजेतवाने वारे वाहू लागतात। पावसापासून बचावलेली हवा थोडीशी ओलसर आणि थंड असते, त्यामुळे श्वास घेताना एक सुखद ताजेपणा जाणवतो। पाणी जमिनीवरून साखळी स्वरूपात खाली वाहत असते। रस्त्यांवर गल्ल्यांमध्ये पाणी एका दिशेने पळताना दिसते। त्या पाण्यामुळे धुळीचे कण वाहून जातात, हवा स्वच्छ होते, त्यामुळे परिसरातील हवा निखळ झाली की मनही प्रसन्न होते। बगीचे आणि मोकळ्या जागा हिरव्यागार दिसू लागतात। गवताच्या पानावर थेंब चकाकतात। पानावरील थेंब सूर्यकिरणांनी चकाकणाऱ्या मोत्यांसारखे दिसतात। झाडाच्या पानावरून पावसाचे थेंब हळूहळू खाली पडतात। हे निसर्गाचे वादळानंतरचे शांत आणि आकर्षक रूप असते। माती ओलसर असल्याने ती नरम आणि काळी दिसते। ओलसर मातीतून उगवणाऱ्या पिकांचे रंग अधिक ताजेतवाने असतात। बागेत किंवा शेतात नवीन फुलं उमलतात किंवा आधीच्या फुलांचा रंग उजळून येतो। फुलांचे केवळ रंग नाही तर सुगंधही अधिक तीव्र होतो। पक्षीही पावसानंतर अधिक उत्साही दिसतात। पाखरांची गुजीरवाणी गाणी पुन्हा सुरू होतात। पक्ष्यांचं झाडावर बसणं आणि भुर्रकन उडून जाणं, हा सुंदर नजारा वातावरणात आनंदाची लहर निर्माण करतो। कधी कधी आकाशात इतर पक्षीही उंच उडान करताना दिसतात, त्यामुळे परिसर जणू जागरूक होतो। नद्यात, नाल्यात आणि धरणात पाणी वाढल्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगाने वाहताना दिसतो। निसर्गात जीवन प्रवाह चालू राहिल्याचं दर्शन होतं। नद्यांचा आवाज, पाण्याच्या इतर छोट्या मोठ्या प्रवाहांचा आवाज वातावरणात निसर्गाची सजीव गाणी म्हणून ऐकायला मिळतो। काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे छोटे छोटे तलाव तयार होतात, ज्यात कीटक, बेडूक आणि इतर जलीय जीव दिसतात। लोकही या बदलांचा अनुभव घेताना दिसतात। शाळाकरी मुलं खेळायला बाहेर पडतात। वयोवृद्ध विश्रांतीसाठी ओसरीवर किंवा ओट्यावर बसून हे सारं निसर्गचक्र पाहत असतात। पावसाळ्यानंतरची गर्दी आणि शांततेचा एकत्रित मिलाप पाहायला मिळतो। लोक घराबाहेर निघून बाहेर बसतात, गप्पा मारतात, काही जण फक्त निसर्ग बघून शांत होतात। याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया। नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती।

0: श्रोतो अवश्य एका कार्यक्रम एक ही फिल्म के गीत 10:15 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम 10:30 प्रसारित करण्यात येईल. 11:05 राग एक रंग अनेक सोहोनी याविषयी या रागावर आधारित चित्रपट गीत आपण ऐकू शकाल. सहभाग आहे वैशाली जोशी यांचा. आरोग्यवर्धिनी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू 11:35 रक्तदान श्रेष्ठ दान. रक्त संक्रमण अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय डॉक्टर मनीषा राठोड यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12:00 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. गीतबहार हा कार्यक्रम 1:05 बीड जिल्हा वार्तापत्र 1:40 1:45 भावधारा. दुपारी 2:00 कृषीवाणी 2:05 आरोग्यम धनसंपदा 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात येतील. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम दुपारी 2:30. श्रोतो हे सगळे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला. उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
1: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जन कल्याणाची.
0: श्रोतो रूपरेषा आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेमध्ये 5:02 नादब्रह्म युवाणी हा कार्यक्रम 5:30 कामगार सभा 6:30 वृत्तविशेष हा कार्यक्रम 7:15 हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. 7:30 शेत शिवार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आवड बळीराजाची सहभागी आहेत शीतल निमजे. श्रोतो हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून आम्ही प्रसारित करू. लोकसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल 8:15 भावधारा 8:30 9:30 कंट्री वाईड हा कार्यक्रम 9:15 स्पॉटलाईट नादब्रह्म रात्री 10:00 हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

श्रोतो भावधारा या कार्यक्रमात प्रसारित केल्या जाणाऱ्या गीताची झलक आपण ऐकलीत. गात होत्या उषा मंगेशकर. अवश्य ऐका भावधारा कार्यक्रम 7:40 मिनिटांनी.

0: श्रोते हो, दिनांक 18 जून गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत सोहनी या रागावर आधारित चित्रपट गीत.
1: श्रोते हो, आपण ऐकता आहात मध्यम लहरी 13.5 kHz आकाशवाणीचं परभणी केंद्र. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू.

0: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
1: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान. 6 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड. महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी सुमारे 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलैपासून अंमलात येणार. राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनादरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा नेदरलँड्सवर

0: त्र्याण्णव धावांनी विजय. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा 170 धावांनी पराभव करत भारताची मालिकेत विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे. एकूण 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि ठाणे इथले महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर औरंगाबाद, जालना, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नाशिक, नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, सोलापूर, जळगाव आणि सांगली, सातारा या मतदारसंघात आज मतदान होत आहे. मतमोजणी येत्या 22 तारखेला होईल. औरंगाबाद, जालना मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाट, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे आणि इसाक सांडू खान हे अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात एकूण 13 मतदान केंद्रांवर महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदेचे सदस्य असलेले 637 मतदार मतदान करणार आहेत. दरम्यान या मतदानाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात विभागीय आयुक्त यांच्या निवासस्थानापासून जिल्हाधिकारी कार्यालयालगतची डावी बाजू आज सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे अमरनाथ राजूरकर, महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर आणि अपक्ष प्रशांत इंगोले यांच्यात लढत होत आहे. जिल्ह्यातल्या 8 मतदान केंद्रावर मतदान होणार असून 452 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. परभणी हिंगोली विधान परिषद मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख, महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ विवेक नावंदर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या महसूल उपविभागांच्या ठिकाणी 7 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली असून 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उस्मानाबाद, लातूर, बीड मतदारसंघात लातूर जिल्ह्यातले एकूण 367 मतदार मतदान करणार आहेत. दरम्यान नांदेड तसंच उस्मानाबाद, लातूर, बीड इथल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीनं आपले मतदार एकत्र लातूरमध्ये ठेवले आहेत. नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातले भाजप महायुतीचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांना लातूरमधल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या मतदारांना खासदार अशोक चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि खासदार अजित गोपछडे यांनी भेट देऊन संवाद साधला तसंच निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केलं. महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी सुमारे 2,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. जेएनपीटी आणि वाढवण या प्रमुख बंदरांना थेट विदर्भ आणि मराठवाड्याशी जोडणारे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स उभारण्यात येणार आहेत. यामुळे महाराष्ट्राचा 75% भाग जोडला जाऊन लॉजिस्टिक खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र में करीब 2,00,000 करोड़ रुपए के रेलवे का इन्वेस्टमेंट सारा हो रहा है. आज माननीय देवेंद्र जी ने एक और बहुत अच्छा प्रस्ताव रखा है कि जेएनपीटी और वाडवन ये दो जो बहुत बड़े पोर्ट्स हैं इनको विदर्भा और मराठवाड़ा से जोड़ने के लिए कंप्लीट जो समृद्धि महामार्ग है, समृद्धि महामार्ग के साथ साथ एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर बनाने का प्रस्ताव रखा है. वो होने से महाराष्ट्र के करीब करीब 75% एरिया को पोर्ट की अच्छी डायरेक्ट कनेक्टिविटी हो जाएगी. लॉजिस्टिक्स की कॉस्ट जो 8% का टारगेट है वो 8% अचीव हो जाएगी. बहुत अच्छी फैसिलिटी बन जाएगी.
0: मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प वेगानं पूर्णत्वाकडे वाटचाल करत असून पहिला टप्पा पुढील वर्षी सुरू होणार असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. भारतानं आता बुलेट ट्रेन उभारण्याची क्षमता विकसित केली असून 7 नव्या बुलेट ट्रेन मार्गिका विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या महत्वाच्या मार्गांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. तत्पूर्वी पुणे सायनगर शिर्डी नियमित एक्सप्रेस रेल्वे सेवेचा काल वैष्णव यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी आळंदी इथं मेगा कोच टर्मिनल उभारण्याची घोषणा केली. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटनही काल वैष्णव यांच्या हस्ते झालं. भारत आणि ब्रिटन दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलैपासून अंमलात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार असून भारतीय शेतकरी, कामगार, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप्स आणि

0: नवोन्मेषकांसाठी अनेक नवीन संधी निर्माण होणार आहेत. हा करार विकसित भारत 2047 या उद्दिष्टाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असून भारताच्या आर्थिक प्रगतीला मोठी गती मिळेल असं पंतप्रधान म्हणाले. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. पक्षाचे काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत असल्याची चर्चा माध्यमांवर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्र लिहिलं. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व खासदारांची आज दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यात झालेल्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांनी दिली. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणावरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय राज्यमंत्री निमुबेन बंभानिया यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळातल्या विविध योजनांचा आढावा घेतला. मागील 12 वर्षात केंद्र सरकारनं सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबवल्या असून त्या केवळ घोषणांपुरत्या मर्यादित न राहता त्यांची प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली असल्याचं बंभानिया यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
1: यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी का 12 साल का कार्यकाल ऐतिहासिक रहा है. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास मंत्र लेकर हमारे देश की महिला, किसान, गरीब, युवा को केंद्र में रखकर हमारी सरकार काम कर रही है. देश को नई सोच, नया विचार, नई दिशा मिल रही है.
0: महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारतानं नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं 209 धावांचं लक्ष दिलं. प्रत्युत्तरादाखल आलेला नेदरलँड्सचा संघ 114 धावांवर सर्वबाद झाला. स्मृती मंधानानं 74 तर शेफाली वर्मानं 55 धावा केल्या. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 170 धावांनी पराभव केला. यासोबतच भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. काल लखनौ इथं झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला अफगाणिस्तानचा संघ 232 धावांवर सर्वबाद झाला. अर्षदीप सिंग आणि गुरनूर बराड यांनी प्रत्येकी 3 तर प्रिन्स यादवनं 2 गडी बाद केले. नशामुक्त भारत अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात नशामुक्त सप्ताहाचं उद्घाटन काल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधीर ठोंबरे यांच्या हस्ते झालं. याअंतर्गत युवकांमध्ये नशामुक्ती संदर्भात जागृती करण्यात येणार आहे. परभणीतलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्यात चिया या पिकाच्या सुधारित वाणांच्या संशोधन, बीज उत्पादन आणि व्यापारी करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रथमच अधिकृत उच्च उत्पादनक्षम आणि दर्जेदार चिया बियाणे उपलब्ध होणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून हिंगोली जिल्ह्यातल्या 520 स्वयंसहायता महिला बचत गटांना 25 कोटी रुपयांचं कर्जवाटप करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. महामंडळाच्या काल झालेल्या कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली. बचत गटांचा कर्ज परतफेडीचा दर 99.8% असल्याचं मंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान. 6 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड. महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी सुमारे 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. आणि भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलैपासून अंमलात येणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: दोनशे 29 अंश 9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.

0: लक्ष द्या, वेळ शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: तुम्हाला माहित आहे का जगातील 56% डिजिटल व्यवहार कुठे होतात? भारतात. जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट दर कुठे उपलब्ध आहेत? भारतात. स्मार्टफोनचा एक आघाडीचा निर्यातदार म्हणून कोणता देश उदयाला येत आहे? भारत. भारतीय असल्याचा अभिमान आहे.
2: अनुसंधान से आत्मनिर्भरता, सायन्स फॉर सेल्फ रिलायन्स, आज ये हमारा मंत्र बन चुका है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं परभणी केंद्र. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
4: श्रोते हो, दिनांक 18 जून गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत सोहनी या रागावर आधारित चित्रपट गीत.

आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

श्रोतो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात प्रसारित केल्या जाणाऱ्या गीताची झलक आपण ऐकत आहात. आपण ऐकत आहात 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं परभणी केंद्र. यानंतर ठीक 7:25 मिनिटांनी दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामासाठीची तयारी आपण सुरू केली असेलच. खरीप हंगाम म्हटलं की शेतीची मशागत, बियाण्यांची निवड, खतांचं नियोजन अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. बदलत्या हवामानाचा विचार करून खरीप हंगामाच्या तयारीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, राज्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींवर विशेष भर द्यायला हवा?
1: भारतीय हवामान विभागानं दूरगामी जो काही हवामानाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामध्ये साधारण 92% पर्जन्यमान होईल अशा स्वरूपाचं अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये मध्य भारत आणि महाराष्ट्रामध्ये साधारण थोडस पर्जन्यमानामध्ये तूट येण्याची शक्यता आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सामोरं जाताना शेतकरी बंधूंसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उत्पादकता वाढवणं, आणि ती वाढवताना उत्पादन खर्च कमी करणं, आणि जे काही उत्पादनाची एकूण जी प्रक्रिया आहे ही जोखीम ज्या वेगळ्या प्रकारचे आहेत त्या जोखीमीचे संरक्षण करणं, हे तिन्ही बाबीवरती आपल्याला काम करणं आवश्यक आहे. शेतकरी बंधू अनेक समस्यांमध्ये वेगळ्या प्रकारच्या शेती करत असतो आणि ह्या यामध्ये चालू वर्षी जे काही दरवर्षी जे काही वाढता उत्पादन खर्च असू दे किंवा घटणारं उत्पादन, वाढणारा खर्च आणि याच मजुरांची टंचाई आणि ह्याचबरोबर आता ह्या वर्षीचं हवामान बदलाच्या अनुषंगानं एल निनो फॅक्टर जो आहे त्या अनुषंगानं जो काही हवामान विभागानं जो काही अंदाज वर्तवलेला आहे त्यामध्ये साधारणपणे 92% पर्जन्यमान होईल अशा प्रकारचा अंदाज दूरगामी व्यक्त केलेला आहे. मध्य भारत आणि महाराष्ट्र यामध्ये साधारणपणे पर्जन्यमानाची तूट येण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना विनंती आहे की ह्या पूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला काम करताना एक आहे की उत्पादन खर्च कमी करणं आणि तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून उच्चतम उत्पादकता गाठणं, आणि हे करताना जी काही आपण उत्पादनाची प्रक्रिया आहे ती जोखीम संरक्षण ही जोखमीपासून संरक्षण करणं अशा तिन्ही पातळीवरती काम करण्याची आवश्यकता वाटते. तर ह्यासाठी आपल्याला उत्पादनाची शासनानं आता कृषी विभागामार्फत विविध प्रकारच्या मोहिमा सुरू आहेत. तर ह्यामध्ये शेतीला जे काही जसं बियाणं, खतं, कीटकनाशक जरी किंवा अवजार आहेत, मजूर आहेत, ह्या गोष्टी आपण भागभांडवल जे काही आहे, जे काही भांडवल आहे हे आपण कमी अधिक फरकानं पूर्ण राज्यातला सर्व शेतकरी प्रत्येक पिकासाठी वापरत असतो. पण हे वापरताना जे काही ज्ञान आहे, माहिती आहे, कौशल्य आहे ह्या गोष्टीचा जर त्यामध्ये अंतर्भाव केला तर निश्चितपणे आपण प्रत्येक गोष्टीचा कार्यक्षम वापर करू शकतो. आणि हा वापर केल्यामुळं कार्यक्षम वापर झाल्याशिवाय आपल्याला उच्चतम उत्पादकता गाठणं, उत्पादन कमीत कमी खर्च ठेवणं आणि जे काही उत्पादन आहे ते दर्जेदारपण येईल अशा स्वरूपामध्ये काम करता येईल.
0: हो, खरंय सर. सर, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी?
1: मशागत ही गोष्ट जर बघितली तर जे काही पिकांच्या गरजेनुसार आपल्याला मशागत आपण शेतकरी बंधू करतच असतो. तर यामध्ये प्रामुख्यानं जे काही पिक बेबेप आहे, रुंदसरी वापा जो आहे ह्या पद्धतीनं किंवा सरी वरंबा ह्या दोन पद्धतीनं प्रामुख्यानं ह्या जे काही आता हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरती किंवा एल निनोच्या फॅक्टरच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभागाने विशेष चळवळ घेतलेली आहे. याचं कारण असं की यामध्ये जर पाऊस अतिरिक्त जादा झाला तर त्यामध्ये निचऱ्याची पाण्याची सोय असते, त्याचबरोबर जर कमी पाऊस पडला तर अशा सरी वरंबाच्या पद्धतीमधून किंवा रुंद गादी वाफा या दोन्ही पद्धतीमध्ये पाणी जलसंधारण करण्याची किंवा पाणी साठवण्याची क्षमता असते. त्यामुळं जे काही सलग लागवड केल्यानंतर साध्या सलग वाफ्यामध्ये जे आपण लागवड करतो किंवा पारंपरिक लागवड करतो यापेक्षा दोन्ही तंत्रज्ञानात जर लागवड केली तर आपल्याला जे काही पर्जन्यमानामधले काही जे चढ उतार आहेत ह्यापासून काही अंश आपल्याला संरक्षण मिळण्यामध्ये मदत होऊ शकते. दुसरा भाग आहे तो बियाणं खताच्या बाबतीतला. बियाणं खत आता खतं आणि कीटकनाशक हे तिन्ही गोष्टीचे वेगळ्या टप्प्यामध्ये शेतकरी खरेदी करत असतो. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सर्व निविष्ठांचा सुरळीत पुरेसा पुरवठा होईल आणि तो गुणवत्तापूर्ण होईल आवश्यक खबरदारी यापूर्वीच घेतलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तालुका पातळीवर असू दे किंवा जिल्हा पातळीवर भराची पथकं असू देत, दुकानांची तपासणी असू दे, ह्या सर्व गोष्टीवरती गुणवत्ता नियंत्रणाचं काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचं काम सुरू आहे. याचबरोबर प्रत्येक ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना कुठल्याही शेतकऱ्यांना अडचण कुठल्या पद्धतीची आली त्यामध्ये आपल्याला त्याचं शंकेत निरसन करण्यासाठी आपल्याला तिथं पथक ही देखील नेमलेलं आहे. तक्रार निवारण कक्ष पण आहेत तालुका लेवल आणि जिल्हा लेवलला. तिथं शेतकरी

0: संपर्क साधून आपल्या तक्रारीचं निवारण करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की बियाणं खतं करताना, खरेदी करताना किंवा कीटकनाशक खरेदी करताना सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे की आपल्याला वाटेल की त्या पद्धतीनं आपल्या मर्यादित ज्ञानावरती आपण काम न करता किंवा अज्ञानपोटी काम न करता खरेदी न करता तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आपल्या हवामान जमीन आणि त्याचबरोबर जी काय आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे आणि ही अशा प्रकारचे हवामान बदल आहे या पार्श्वभूमीवरती जी काय आपल्याला स्थानिक परिस्थितीनुसार जे काही वाहन आहे ते पटेलने शिफारस केलेलं संशोधन संस्थांनी शिफारस केलेलं अशाच प्रकारच्या वाहनाची निवड करावी. दुसरी गोष्ट आहे की आणि हे खतं रासायनिक खतं जी आहेत ती देखील तज्ञांच्या सल्ल्यानंच खरेदी करावी. दुसरा महत्वाचा भाग आहे जर स्वतःच्या कडचं बियाणं वापरत असू तर ती साधारण 3 वर्षानंतर बियाणं बदल करावा आणि आपण बियाणं स्वतःच घरातलं जर बियाणं वापरत असेल तर तिची बियाणं पेरणीपूर्वी तिची उगवण क्षमता तपासणी करावी आणि उगवणीच्या प्रमाणात उगवण क्षमतेच्या प्रमाणामध्ये बियाणाचं जे प्रमाण आहे ते कमी देखून बियाणाची नासाडी थांबवेल आणि रोपांची पुरेशी संख्या देखील शेतामध्ये मेंटेन होईल आणि उत्पादकता अपेक्षित आहे ती गाठली जाईल. यासाठी आपल्याला काम करता येईल. जे काही निविष्ट आपण खरेदी करू बियाणं असू दे किंवा खत असू दे किंवा कीटकनाशक हे तर एकतर अधिकृत दुकानातून खरेदी करावं आणि दुकानातून खरेदी करताना ती जी पावती जी आहे ते आपण पूर्ण हंगामामध्ये जपून ठेवणं आवश्यक आहे.
1: सर, हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांचं नियोजन कसं करावं?
0: फार महत्वाचा प्रश्न आहे. आज सध्या आपण एरवी नेहमीच येतो पावसाळा ही आपण पावसाळ्याला सहज गृहित धरणारं आपण वाक्य किंवा वाक्प्रचार वापरतो पण आज आपण रोजच्या जी काही जीवनशैली आहे त्यातून जे काही हवामानाचा दुर्गमी बदल झाला आहे त्याला आपण हवामानावरती विपरीत परिणाम होतो आणि त्याचा परिणाम पाऊस जे काही नेहमीचं पर्जन्यमान आहे त्यावर देखील होत आहे. तर ह्यातलाच एक भागाचा जे एल निनो जो आहे तर तो देखील एक हवामान बदलाचा एक भाग आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काम करताना शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पीक पद्धती जी आहे एक पीक पद्धतीच्या वरची पीक पद्धतीमध्ये विविधता आणणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये वेगवेगळी पिकं आपल्या शेतावरती वेगवेगळी पिकं वेगवेगळ्या प्लॉटमध्ये घेणं हा एक महत्वाचा भाग आहे किंवा क्षेत्र कमी असेल तर आपल्याला आंतरपिकाच्या माध्यमातून किंवा मिसर पिकाच्या माध्यमातून देखील पिकाची विविधता मेंटेन करता येईल. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला हंगामी पिकाबरोबरच बहुवार्षिक पिकं जसं की फळपिकांच्या माध्यमातून देखील आपल्याला काही अंशी जोखीम कमी करता येऊ शकेल. त्यासाठी आपल्याला बांधावर किंवा सलग फळबाग लागवड आपली जी काही पडीक जमीन असेल किंवा बांधावरती देखील वृक्ष फळबाग लागवड करून यामध्ये आपण काही प्रमाणात जोखीम व्यवस्थापन करू शकतो उत्पादनाची खात्रीशीर साधन निर्माण करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जी काही पिकं आहेत पीक म्हणजे फळपिकं असू दे किंवा हंगामी पिकं असू देत ह्यासाठी शासनानं पीक विमा योजनांचं अंतर्भाव केलेला आहे. तर यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात हवामान आधारित फळपीक विमा योजना असू दे किंवा हंगामी पीक विमा योजना असू दे तर या दोन्हीच्या माध्यमातून देखील आपल्याला जोखीम मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन करता येते. तर याबाबतीत येणाऱ्या हंगामामध्ये जर एकूणच हवामानाचा जो काही बदल आहे किंवा येल्यानोच्या अनुषंगानं होणारा परिणाम आहे याचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्यांना हवामान पीक विमा योजनांमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे आणि नुसतं शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय जे आहेत त्यावर देखील भर देणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला पर्यायी उत्पादनात साधन होऊ शकतं आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा जो भाग आहे किंवा सेंद्रिय शेतीचा शक्यतो चार बांधाच्या जे काही आपल्याला साधन सामुग्री आहे ती मी कुठल्या प्रकारचं जे काही पिकांचे अवशेष आहेत ते न जळता पिकांमध्ये त्या जमिनीमध्येच पुनः रिसायकल करणं किंवा आच्छादन करणं सेंद्रिय पद्धतीनं जीवामृत बीजामृत जनावरांचं शेण मलमूत्रांचा वापर करणं सेंद्रिय खत असू दे किंवा गांडूळ खत असू दे याचा देखील आपल्याला वापर करून मी स्वयंपूर्ण शेतीच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी खर्च ठेवता येऊ शकेल आणि तंत्रज्ञानाचा उच्चतम वापर करून जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून उच्चतम उत्पादकता गाठली तर निश्चितपणे आपल्या परिस्थितीला आपण सामोरं जाणं सहशक्य होईल.
1: हो, खरं आहे सर.
0: आणि मर्यादित पाऊस जो आहे पाणी जे ते पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आपण जमिनीमध्ये जमिनीवर आच्छादन करणं त्याचबरोबर ठिबक सिंचन आणि क्षेत्राच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी देखील आपल्याला मदत होऊ शकेल.
1: सर, राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना आणि मार्गदर्शनपर उपक्रमांबद्दल आपण माहिती द्याल का श्रोत्यांना?
0: निश्चितपणे. शासन अनेक विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देत असतं किंवा उभारी देण्याचा प्रयत्न करत असतं. तर यामध्ये अनेक योजना आहेत. आता खरीपच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर अनेक जी काही पिकं आहेत सोयाबीन असू दे कापूस असू दे भात असू दे कडधान्य असू दे तेलबी असू दे अशा वेगवेगळ्या पिकांचे किंवा भात पीक असू दे या प्रत्येक पिकाच्या बाबतीत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून असेल किंवा प्रमाणित बियाणाच्या वाटपाच्या अनुषंगानं जे काही मोठ्या प्रमाणात मदत करत असतं त्याचबरोबर त्यासाठी जो काही प्रशिक्षण असेल किंवा तंत्रज्ञान विस्तारासाठी अशा पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी जे काही आवश्यक तंत्रज्ञान मिळावं शेतकऱ्यांना यासाठी शेतीशाळा आहेत किंवा प्रशिक्षणाचा देखील अंतर्भाव करत असतो. हंगामी पिकांच्या योजनांच्या बरोबर

फळबाग लागवडीची देखील मोठ्या प्रमाणात नरेगाच्या माध्यमातून असेल किंवा माननीय भाऊसाहेब फुंडकर किंवा फळबाग लागवड योजना आहे. त्याचबरोबर यांत्रिकरण देखील म्हणजे जे काही राज्यभराची किंवा पूर्ण देशभरातची मोठ्या प्रमाणात मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात यांत्रिकरणाच्या माध्यमातून शासनानं गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलेलं आहे. त्याचबरोबर जलसंधारणाच्या अनुषंगानं शेततळीची योजना आहे. तर अशा विविध योजना आहेत. तर ह्या सर्व योजनांचा त्याचबरोबर जे काही फलोत्पादन आहे त्यासाठी देखील चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं शासनानं राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियान च्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात मोहीम स्वरूपामध्ये काम घेतलेलं आहे. तर त्यात देखील आपल्याला फळांची लागवड असू दे किंवा क्षेत्र विस्ताराचा कार्यक्रम असू दे किंवा प्रक्रिया असू दे टिश्यू कचरची लॅब असू दे तर अशा विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून देखील शासन त्यांना शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करत असतं. आता अर्थात ही सर्वांना ही सर्व योजना ज्या शासनाच्या थेट प्रत्यक्ष लाभ जसं की डीबीटी पोर्टल म्हणतो त्या माध्यमातूनच होत असल्या कारणानं तर सर्व शेतकऱ्यांना आपल्या गावातल्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून जर आपण याला अर्ज केला

0: टिश्यू कल्चरची लॅब असू दे. तर अशा विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून देखील शासन त्यांना शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करत असतं. आता अर्थात ही सर्वांना ही सर्व योजना ज्या शासनाच्या थेट प्रत्यक्ष लाभ जसं की डीबीटी पोर्टल म्हणतो त्या माध्यमातूनच होत असल्या कारणानं तर सर्व शेतकऱ्यांना आपल्या गावातल्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून जर आपण याला अर्ज केला तर आपण सर्व गोष्टीचा फायदा घेण्यासाठी आपण अर्ज दाखल करू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की यावर्षी शासनानं प्रत्येक योजनांचा लाभ घेण्यासाठी महाकृषी अॅग्रीस्टॅक जसं की शेतकरी फार्मर आय डी जो आहे तो बंधनकारक केलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला जो अॅग्रीस्टॅक नंबर आहे की जसं की आपला प्रत्येकाचा आधार नंबर आहे त्याच धर्तीवर ते शेतकऱ्याचं देखील एक फार्मर आय डी शासनानं एक वेगळ्या पोर्टलवरती तयार केलेलं आहे. आपण जवळपास 72% शेतकऱ्यांनी 70-80% शेतकऱ्यांनी राज्यातल्या यावरती नंबर आपला तयार केलेला आहे. जो बाकीचे शेतकरी ज्यांना लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी आपला नंबर फार्मर आय डी काढावा जेणेकरून आपल्याला लाभ घेण्यास सोयीस होईल.
1: अच्छा श्रोते हो, आजच्या भागात आपण यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कशी करावी, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी, त्याचबरोबर बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सरांकडून अत्यंत उपयुक्त अशी माहिती जाणून घेतली. धन्यवाद सर. शेतकरी बांधवांनो, आजच्या भागातील ही माहिती आपल्याला खरीप हंगामाचं नियोजन करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो आपण ऐकत होता उषा मंगेशकर यांनी गायलेली रचना शांता शेळके यांची. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा आजच घ्या.

उषा मंगेशकर यांनी गायलेली शांता शेळके यांची रचना, आपण ऐकलीत. संगीत होतं मीना खडीकर यांचं. शुधू भावधारा या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात. आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेली नितीन आखवे यांची ही भावगीत रचना. संगीतकार आहेत श्रीधर फडके.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेस्कियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्यास सुरुवात. खनिज तेलाच्या किमतीत घट. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी होर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. या करारामुळे भारतीय

0: शेतकरी, कामगार तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि स्टार्टअपसाठी अनेक संधी उपलब्ध होतील, त्यामुळे विकसित भारत 2047 उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाची मदत होईल, असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर चौथा फलाट उभारण्यात आला असून त्यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील, त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू करता येतील, असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर 3री आणि 4थी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल, असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे, असं मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. ते काल पुण्याजवळ रांजणगाव इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम 3rd लार्जेस्ट एक्सपोर्ट कैटेगरी इन दी कंट्री. 2nd लार्जेस्ट एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलपमेंट की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाटएवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट्स.
0: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून देशातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी 14 कलमी सामंजस्य करारावर दूरस्थ पद्धतीनं स्वाक्षरी केली आहे, त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळू लागला आहे. खनिज तेलांच्या किमतींमध्येही लगेच घट झाली आहे. दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपवणं, हुरमुजची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि निर्बंध तसंच इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अंतिम करारासाठी 60 दिवसांची वाटाघाटी प्रक्रिया सुरू करणं हा या कराराचा उद्देश आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दुजोरा दिला की या सामंजस्य कराराचा मसुदा अंतिम करण्यात आला असून दोन्ही बाजूंनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. झारखंडमध्ये राज्यसभेच्या 2 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाचे बैद्यनाथ राम, काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा आणि अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी रिंगणात आहेत. सध्या सत्ताधारी आघाडीला 56 आमदारांचा पाठिंबा आहे. 24 आमदारांचा पाठिंबा असलेल्या विरोधी पक्षानं अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मिझोरममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मुव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं मतदानापासून

0: परिमल नथवाणी यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मिझोरममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मुव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं 170,000+ अधिक आयोजकांनी योग संगम पोर्टलवर आपल्या कार्यक्रमांची नोंदणी केली असल्याचं केंद्रीय आयुष मंत्रालयानं सांगितलं आहे. देशभरात योगाचा संदेश पोहोचवण्यात विविध संस्था, संघटना आणि समुदाय यांचा वाढता सहभाग या उत्साही प्रतिसादातून दिसून येतो असं मंत्रालयानं म्हटलं आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित पंडित प्रसाद सावकार यांचं काल गोव्यात राहत्या घरी निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मराठी संगीत नाट्यसृष्टीतील एक सुवर्णयुग पंडित प्रसाद सावकार यांच्या जाण्यानं संपल्याची भावना नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे. प्रसाद सावकार यांनी आपले वडील रघुवीर सावकार यांच्या नाट्यसंस्थेतून संशय कल्लोळ या संगीत नाटकाद्वारे रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात केली. पंडितराज जगन्नाथ, कट्यार काळजात घुसली, जय जय गौरीशंकर, मंदारमाला, सुवर्णतुला, अमृत मोहिनी, लग्नाची बेडी यासारख्या अजरामर संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. रंगभूमीवरील त्यांचा दमदार अभिनय आणि सुरेल गायकी यांचा अनोखा संगम त्यांनी साधला होता, तो रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळला. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोनशे 29° अर्थात 13.5 kHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतो, सकाळच्या 8:40 आणि 50 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोतो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत राम राम गंगाराम, पिंजरा, थापाड्या, ओवाणी ते भाऊराया आणि नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील काही निवडक गीतं. ऐकू इच्छितो कार्यक्रमात सुरुवातीला राम राम गंगाराम या चित्रपटातील ही रचना.

श्रोतेहो, आपण ऐकत होता उषा मंगेशकर यांनी गायलेली रचना राम राम गंगाराम या चित्रपटातून. दादा कोंडके यांची ही गीतरचना होती आणि संगीतकार होते राम लक्ष्मण.

श्रोते हो, आपण ऐकत होता मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातून ही रचना. ऐकूया श्रोते हो कार्यक्रमातील पुढील रचना.

ओवाळीते भौराया या चित्रपटातून आपण ऐकत होता ही लावणी. गात होते आशा भोसले. जगदीश खेबुडकर रचित ही लावणी संगीतबद्ध केली होती प्रभाकर जोग यांनी. श्रोते आता ऐकणार आहोत थापाड्या या चित्रपटातून आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा स्वर. एम डी देवकते यांची ही रचना आपण ऐकणार आहोत. संगीतकार आहेत बाळ पळसुले.

श्रोते हो, आपण ऐकत होता आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील थापाडे या चित्रपटातील लावणी. ऐकूया श्रोते हो कार्यक्रमातील शेवटची लावणी पिंजरा या चित्रपटातून.

श्रोते मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. उषा मंगेशकर यांनी गायलेली पिंजरा या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांची रचना आपण ऐकत होता. संगीत होतं राम कदम यांचं. श्रोते यानंतर ठीक 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू.

0: बदला बदला सवय बदला।
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा।
2: तुम्हाला माहित आहे का जगातील 56% डिजिटल व्यवहार कुठे होतात? भारतात। जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट दर कुठे उपलब्ध आहेत? भारतात। स्मार्टफोनचा एक आघाडीचा निर्यातदार म्हणून कोणता देश उदयाला येत आहे? भारत। भारतीय असल्याचा अभिमान आहे।
3: अनुसंधान से आत्मनिर्भरता, सायन्स फॉर सेल्फ रिलायन्स, आज ये हमारा मंत्र बन चुका है।
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची

0: गायक कलाकार होते उदित नारायण, अलका याज्ञिक, फैज अनवर यांची ही रचना श्रोते हो आपण ऐकलीत. संगीत आहे आदेश श्रीवास्तव यांचं.
1: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है. दिल्ली के भी पास है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
4: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: श्रोते हो, आपण ऐकत होता भूमी या चित्रपटातून लखलख चंदेरी या कार्यक्रमासाठी.
1: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे, आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
2: किसी एक व्यक्ती की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोते ऐकतात बधाई हो बधाई या चित्रपटातून गीतरचना. यानंतर ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान आनंद घेऊया या उर्वरित गीताचा.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात नाट्यगीत.

श्रुतू नाट्यगीत रचना पण ऐकत होता मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. या रचनेसह मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. मत्स्यगंधा या नाटकातील नाट्यगीत आपण ऐकलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. वसंत कानेटकर यांची ही रचना होती. श्रुतू वळूया पुढील कार्यक्रमाकडे. आनंद घेऊयात एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाचा. आज आपण ऐकणार आहोत बाजीगर या चित्रपटातील काही निवडक गीतं.

0: श्रोतू एक ही फिल्म की गीत या अंतर्गत बाजीगर या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात.
1: जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे, आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
2: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

श्रोतो, बाजीगर या चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेतलात एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात. या गीतासह एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमातून श्रोतो मी आपला निरोप घेत आहे. वळूया आपल्या पुढील कार्यक्रमाकडे. कार्यक्रमाचं नाव आहे गाता रहे मेरा दिल.

एक स्वागत. मी वंदना सराफ फुटाने आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतो आज गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण एका प्रतिभाशाली कलावंताविषयी बोलणार आहोत. आणि त्यांनी त्यांची कला किती छान प्रकारे सादर केली आहे, जिने आपलं संगीत विश्वच बहरून गेले, अशा या बहुगुणी कलाकाराविषयी आपण माहितीही मिळवणार आहोत. त्यांचं नाव आहे नागेश सुर्वे.

शुद्ध गाता रहे मेरा दिल या चित्रपटात गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये श्रोते आपल्या सर्वांचं हार्दिक

श्रोते हो, पंडित नागेश सुर्वे हे भारतीय चित्रपट संगीत आणि सुगम संगीत क्षेत्रातील एक मान्यवर बासरीवादक म्हणून ओळखले जातात. यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट

पटांमध्ये आपल्या बासरीचे मधुर स्वर दिले आहेत. त्यांच्या बासरीवादनामुळं अनेक गाण्यांना एक वेगळी भावस्पर्शी ओळख मिळाली आहे. श्रोते हो, जुली, सत्ते पे सत्ता, मोहब्बते, सत्या, कुछ कुछ होता है अशा अनेक चित्रपटातील गीतांना त्यांनी आपल्या बासरीचे स्वर दिले आहेत आणि ही गाणी अजरामर करून टाकली आहेत. ही गाणी बासरीशिवाय अशी आपण कल्पनाही करू शकत नाहीत.

श्रोतेहो, भारतीय संगीत परंपरेतील बासरी हे एक अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण वाद्य मानलं जातं. या वाद्याला आपल्या साधना आणि समर्पण सोबतच विलक्षण प्रतिभेच्या जोरावर एका उंचीवर नेण्याचं कार्य पंडित नागेश सुर्वे यांनी केलं. अनेक वर्षाच्या अथक रियाजातून त्यांनी बासरीवादनाची स्वतंत्र शैली विकसित केली. शास्त्रीय संगीतासोबतच सुगम, भावगीत, भक्तिगीत आणि चित्रपट संगीत या सर्व क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलं.

श्रोतेहो पंडित नागेश सुर्वे यांचं हे वादन केवळ संगीत नसून एक अनुभव आहे. त्यांच्या बासरीतून उमटणारा प्रत्येक स्वर मनाला स्पर्श करून जातो. श्रोत्यांना काही क्षणासाठी का होईना पण एका वेगळ्या सुरेल विश्वात घेऊन जाण्याची ताकद त्यांच्या या कलेत आहे.

श्रोतो, मुंबईला नागपंचमीच्या दिवशी नागेश सुर्वे यांचा जन्म झाला आणि नाव नागेश असं ठेवण्यात आलं. यांनी 1600 पेक्षा अधिक गाण्यांमध्ये शिटी वाजवली आहे. 30 पेक्षा जास्त प्लेबॅक आर्टिस्ट हिंदी सिनेमा संगीतसृष्टीमध्ये त्यांनी अनेक गाण्यांमध्ये स्वतःच्या बासरीची मधुर धून दिली आहे. श्रोते, बासरीशिवाय काही गीतांची आपण कल्पनाही करू शकत नाहीत. अनेक वाद्य वापरून गाणी बनवली जातात. सध्याच्या परिस्थितीमध्ये वाद्याऐवजी संगणकाचा वापर केला जातोय, परंतु बासरी हे असं एकमेव वाद्य आहे ज्याची नकल केली जाऊ शकत नाही.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
2: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता, तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
4: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
5: श्रोतेहो, नाना पाटेकर यांच्या चित्रपटात एका सैनिकानं शिटी वाजवून एका मुलीची छेड काढली, तेव्हा नाना पाटेकर यांनी त्या सैनिकाला शोधून त्याला शिक्षा दिली. शिटी वाजवणं, विशेषतः मुलीला पाहून शिटी वाजवणं, हे काही फार चांगलं काम समजलं जात नाही. परंतु नागेश सुर्वे हे शिटी वाजवून बॉलिवूड गाण्यात एक अवीट अशी गोडी आणि सौंदर्य घेऊन आले. त्याशिवाय ते गाणे अपूर्णच राहील हे नक्की.

श्रुती नागेश सुर्वे यांच्याविषयी आज आपण माहिती घेतली आणि त्यांनी बासरी वाजवलेले काही सुरेल असे गाणी ऐकले तेव्हा आपला गाता रे मेरा दिल हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. गाता रे मेरा दिल या कार्यक्रमातून मी वंदना सराफुटाने आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 11:05 झाले आहेत. राग एक रंग अनेक हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सोहोनी या रागावर आधारित चित्रपट गीता आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. सहभागी आहेत वैशाली जोशी.

रंगानी श्रोतेहो नमस्कार. राग एक रंग अनेक या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते.

0: Dani ma dani sa, nire nire dani dani ma da ma da, gama gama gama dani sa, dani sa.
1: कोयत सोहनी या रागाचा परिचय. श्रोते हो, हा राग मारवा या थटातून निर्माण होतो. या रागाच्या आरोह अवरोहामध्ये ऋषभ, मध्यम हे दोन स्वर कोमल लागतात आणि बाकी सर्व स्वर शुद्ध लागतात. या रागामध्ये पंचम हा स्वर वर्ज्य आहे. श्रोते हो, या रागामध्ये तार षड्ज हा प्रधान स्थानावर आहे. हा राग गाण्याची वेळ म्हणजेच गानसमय रात्रीचा चौथा प्रहर आहे. सोहनी या रागाचा वादीस्वर धैवत असून संवादीस्वर गांधार आहे. श्रोते हो, आता ऐकूयात सोहनी या रागाचा आरोह अवरोह आणि पकड.

श्रोते हो, आत्ताच आपण सोहनी या रागाची बंदिश ऐकलीत. सोहनी रागावर आधारित चित्रपट गीतं. 20 साल बाद या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं आहे हेमंत कुमार यांनी आणि गीतरचना आहे शकील बदायूनी यांची.

श्रोते हो, यानंतर ऐकूयात बेदर्द जमाना क्या जाने या चित्रपटातील मुकेश यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीतबद्ध केलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि गीतरचना आहे भरत व्यास यांची.

आणि श्रोतेहो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा मी वैशाली जोशी राग एक रंग अनेक या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रागासह. तोपर्यंत नमस्कार. राग एक रंग अनेक.

0: श्रोते हो, आपण ऐकत होता राग एक रंग अनेक. सोहोनी या रागावर आधारित चित्रपट गीतं आपण ऐकलीत सहभाग होता वैशाली जोशी यांचा.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा. आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

शेतकरी बंधूंनो, शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत जे कार्यक्रम आपल्याला आवडलेले आहेत त्या कार्यक्रमाचे अभिप्राय आणि सोबतच तुमच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल आमच्या आवड बळीराजेची या कार्यक्रमामधून दर गुरुवारी शेत शिवार या कार्यक्रमात. तेव्हा आता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पत्र पाठवायचे आहेत आमच्या या पत्त्यावर. आवड बळीराजेची द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी. झालेला बदल श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावा.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हण, आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला.

0: गोठ्यामध्ये काय असणार आहे?
1: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समुदायाच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समजा आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
0: अगं होय तर,
1: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
0: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: मध्यम लहरी 1305 kHz आपण एकत आहात आकाशवाणीचं परभणी केंद्र. 11:35 झाले आहेत, श्रोतो 11:35:30 झाले आहेत. आरोग्यवर्धिनी हा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करीत आहोत. रक्तदान श्रेष्ठ दान याविषयी मुलाखत ऐकूयात. रक्त संक्रमण अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी डॉक्टर मनीषा राठोड यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूयात.

0: नमस्कार श्रोते हो, आरोग्यवर्धिनी या मालिकेमध्ये मी सिमंतिनी सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. एका रक्तदात्यामुळं अनेकांचे प्राण वाचू शकतात. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त आपण रक्तदानाचं महत्त्व, गरज आणि त्याबाबतचे गैरसमज याविषयी आजच्या मुलाखतीमधून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय रक्तसंक्रमण अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय परभणीच्या डॉक्टर मनीषा राठोड यांना. डॉक्टर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये स्वागत आहे आपलं.
1: नमस्कार.
0: 14 जून हा रक्तदाता दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, पाळला जातो. त्याचं औचित्य साधूनच आकाशवाणीच्या आजच्या कार्यक्रमातून, आरोग्यवर्धिनीमधून आपण रक्तदानाचं महत्त्व काय आहे हे आपल्या श्रोत्यांना समजून सांगणार आहोत. मॅडम, त्याच्या काही समज गैरसमज पण अनेकांच्या मनामध्ये आहेत. बऱ्याचदा आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना देखील कोणतीही गोष्ट आपल्या जवळची देताना बऱ्याचदा मन धाकधूक करतं, परंतु रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे हे आपण आधीपासून म्हणत आलेलो आहोत. तर आजचं दिन पण रक्तदाता दिन आहे. रक्तदात्यांना अधिकाधिक आपण प्रमोट करूयात आजच्या मुलाखतीमधून. पण सुरुवातीला हे सांगूयात त्यांना की रक्तदाता दिनाचं महत्त्व नेमकं काय आहे.
1: नमस्कार श्रोते हो, सर्वप्रथम आपणास जागतिक रक्तदाता दिनाच्या शुभेच्छा. दिनांक 14 जून हा आपण 2004 या वर्षापासून जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा करत आहोत. थोर शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टीनर यांची जयंती. यांनी एबीओ रक्तगट प्रणालीचा शोध लावला आणि यांच्या त्या शोधामुळे तेव्हापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक क्रांती निर्माण झाली आणि रक्तसंक्रमण सेवेस सुरुवात झाली आणि त्यामुळे विविध आजारावर योग्य उपचार मिळण्यास सुरुवात झाली. आणि या शोधामुळे या शास्त्रज्ञांना 1930 नोबेल पारितोषिक सुद्धा लाभलेले आहे. हा दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जे रक्तदाते आहेत त्यांना प्रोत्साहित करणे, त्यांना प्रेरित करणे आहे. सध्या जागतिक पातळीवर आपल्याला रक्ताची भरपूर गरज लागत आहे आणि जगभरातील आरोग्य सेवा प्रणालीसाठी निरोगी रक्ताचा नियमित पुरवठा आवश्यक आहे. रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करणे, अधिकाधिक लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे, तसेच सुरक्षित रक्त व रक्त घटकांचा गरजेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि रक्तदात्यांचे त्यांच्या जीवनरक्षक देणगीबद्दल आपण त्यांचे आभार मानणे, त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे, यासाठी हा दिवस आपण मुख्यतः साजरा करतो.
0: वा, उद्देश तर खरंच खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण असा आहे. मॅडम, काय सांगाल की आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, म्हणजे रक्त साठा भरपूर आहे का, रक्तदात्यांची संख्या किती आहे, रक्तदाते वेळोवेळी रक्तदान करतात का, काय सांगाल.
1: सध्या परभणी जिल्ह्यामध्ये तसं तर रक्तदानाची चळवळ चांगल्या प्रकारे सुरू आहे. आपल्याकडे भरपूर रक्तदान होते, परंतु सद्यस्थितीमध्ये आताच नेमका आपला मे महिना, म्हणजे उन्हाळ्याचे दिवस संपले आहेत, आता जून महिना चालू झालेला आहे. सद्यस्थितीत तरी अजून मुबलक रक्तसाठा सध्या आपल्याकडे

0: प्राप्त नाही आहे.
1: बर.
0: आणि ॲक्च्युली आपल्या रक्त केंद्रामध्ये गत 3 ते 4 वर्षापासून जवळपास 10,000 रक्तदाते वर्षाला होत आहेत. 2025 मध्ये तर 10,742 लोकांनी रक्तदान केले आपल्याकडे. आणि खरोखरच मला याबद्दल सर्वांचे आभार मानावे वाटते. हे सगळं रक्तदान शिबिर संयोजक आणि रक्तदाते यांच्यामुळे शक्य झालेलं आहे. मी त्यांचे मनपूर्वक या दिनानिमित्त आभार मानते. सध्या परभणीमध्ये रक्तदान शिबिरे जिल्ह्यामध्ये सर्वत्र होत असतात, परंतु सध्या उन्हाळ्याच्या काळात थोडी टंचाई निर्माण होते आणि तीच आपल्याला थोडी जाणवत आहे. त्यामुळे सध्या थोडासा तुटवडा आपल्याकडे निर्माण झालेला आहे. त्यामुळे यावेळी आपल्याला अजून रक्तदानाची गरज आहे.
1: नक्कीच. काय सांगाल बरं मॅडम, की आपण नेहमी म्हणतो की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, रक्तदान हे महादान आहे, तर याचं महत्त्व आपण कसं पटवून द्याल? आपले काही असंख्य श्रोते आजची ही मुलाखत ऐकत आहेत.
0: रक्तदानाला आपण श्रेष्ठ दान म्हणलेलं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मानवी रक्ताला कोणताही पर्याय अजून उपलब्ध झाले

0: शकतात आता यांच्यामुळे सशक्य झालेलं आहे.
1: अगदी
0: मी त्यांचे मनपूर्वक या दिनानिमित्त आभार मानते. सध्या परभणीमध्ये रक्तदान शिबिरे जिल्ह्यामध्ये सर्वत्र होत असतात, परंतु सध्या उन्हाळ्याच्या काळात थोडी टंचाई निर्माण होते आणि तीच आपल्याला थोडी जाणवत आहे. त्यामुळे सध्या थोडासा तुटवडा आपल्याकडे निर्माण झालेला आहे, त्यामुळे यावेळी आपल्याला अजून रक्तदानाची गरज आहे.
1: नक्कीच. काय सांगाल बरं मॅडम, की आपण नेहमी म्हणतो की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, रक्तदान हे महादान आहे, तर याचं महत्त्व आपण कसं पटवून द्याल? आपले काही असंख्य श्रोते आजची ही मुलाखत ऐकत आहेत.
0: रक्तदानाला आपण श्रेष्ठ दान म्हणलेलं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मानवी रक्ताला कोणताही पर्याय अजून उपलब्ध झालेला नाही आणि कृत्रिमरित्या ते तयार होत नाही. तसेच रक्त अधिक काळ साठवूनही ठेवता येत नाही. सध्याच्या क्षणाला वाढते अपघात, मोठमोठ्या शस्त्रक्रिया, गर्भवती माता, प्रसूतीच्या वेळेला होणारे कॉम्प्लिकेशन्स, रक्तस्राव, यावेळी रक्ताची अत्यंत आवश्यकता भासते. तसेच सध्या कर्करोग, हिमोफिलिया, थॅलेसिमिया, ॲनिमिया या रुग्णांना पण रक्ताची सतत गरज लागते आणि यामुळे रक्ताची मागणी सतत वाढत चाललेली आहे आणि याकरिता आपल्याला रक्तदान अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि वाढत्या मागणीमुळे रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये आणि सर्वांना योग्य वेळी व्यवस्थित उपचार हवे याकरिता आपण नियमित रक्तदान केले पाहिजे.
1: नक्कीच. काय सांगाल, आता प्रश्न असा निर्माण होतो की रक्तदान तर करायचं आहे, परंतु अशा कोणत्या व्यक्ती आहेत ज्या रक्तदान करू शकतात, याचे काही निकष ठरलेले असतात का, याबद्दल काय सांगाल?
0: हो नक्कीच. कोणताही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतो, ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल. पण यासाठी काही निकष ठरलेले आहेत, जसे की ज्याचं वय 18 ते 65 वर्ष या वयोगटात आहे, ज्याचे वजन 45 किलोपेक्षा जास्त आहे आणि ज्याच्या शरीरात रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण हे 12.5% जास्त असावे आणि ज्याला कोणताही आजार असू नये, हे प्रथमतः सर्व निकष आहेत. असा कोणताही रक्तदाता रक्तदान करू शकतो.
1: रक्तदान करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, एकदा काय सांगाल मॅडम?
0: रक्तदान करण्यापूर्वी काळजी आपण थोडी नक्की घेतलीच पाहिजे. यामध्ये सर्वप्रथम आपण उपाशीपोटी असायला नको, काही ना काही खाल्लेलं असावे की ज्यामुळे पुन्हा काही आपल्याला म्हणजे अशक्तपणा वगैरे काही वाटू नये.
1: हो हो.
0: आणि रक्तदान करण्यापूर्वी मद्यपान धूम्रपान टाळले पाहिजे. तसेच रक्तदात्याची झोप पण व्यवस्थित झालेली असणे आवश्यक आहे आणि रक्तदात्यांनी डॉक्टरांपासून कोणतीही माहिती लपवू नये की जेणेकरून आपण योग्य रक्तदात्याचंच रक्त घेऊ आपण.
1: वा, खूपच छान. ही जर काळजी घेतली तर योग्य पद्धतीने आपण रक्तदान करू शकतो. साधारण एक व्यक्ती कितीदा रक्तदान करू शकते, काय सांगाल?
0: हां, आपण आत्ता सांगितले की कोणताही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतो, त्यामध्ये पुरुष रक्तदाता जर असेल तो दर 3 महिन्याला रक्तदान करू शकतो आणि अशा प्रकारे तो वर्षातून 4 वेळेस रक्तदान करू शकतो आणि स्त्री रक्तदाता असेल तर ती वर्षातून दर 4 महिन्याला रक्तदान करू शकते.
1: बरं बरं. अच्छा बरं, रक्तदान केल्यानंतर त्याचे परिणाम शरीरावर काही होऊ शकतात का बरं मॅडम?
0: नाही नाही, रक्तदान ही एक अत्यंत वेदनारहित आणि आनंददायी प्रक्रिया आहे. याच्यामध्ये रक्तदात्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. फक्त 10 ते 15 मिनिटाची ही प्रक्रिया आहे आणि रक्तदान झाल्यानंतर पण त्यांना कोणताही म्हणजे आजार होण्याची संभावना नसते, त्यामुळे याच्यामुळे काही दुष्परिणाम होत नाहीत. एकदम काय, रक्तदानाला आपल्याला सुरक्षित दान म्हणता येईल.
1: वा, खूपच छान. काय सांगाल, या प्रक्रियेला साधारण किती वेळ लागतो?
0: 10 ते 15 मिनिट आपण साधारणतः वेळ लागतो आणि त्यानंतर आपण 10 ते 20 मिनिट रक्तदात्यास थोडा आराम करायला सांगतो. एक 1/2 तासामध्ये पूर्ण प्रक्रिया आपली आटोपली जाते.
1: बर बर. अच्छा, रक्तदानातून मिळालेलं जे रक्त आहे हे कोणकोणत्या रुग्णांसाठी उपयोगी पडतं, काय सांगाल बरं?
0: रक्तदानानंतर आपण जे रक्त संकलित करतो त्यावर आपण विविध चाचण्या करतो आणि त्यामधून जे योग्य रक्त आहे त्याचाच आपण रक्तपुरवठा रुग्णांना करतो. तर आपण यामध्ये सर्व प्रकारचे रुग्ण धरू शकतो. त्याच्यामध्ये माता, गर्भवती माता आहेत, थॅलेसिमियाचे रुग्ण आहेत ज्यांना सतत रक्त लागतं 15 दिवसांनी वगैरे, ॲनिमियाचे रुग्ण आहेत, अपघात मध्ये पण गरज पडते, मोठमोठ्या शस्त्रक्रिया आहेत, हृदय शस्त्रक्रिया आहेत, कॅन्सरचे रुग्ण आहेत, तसेच जे पेशंट डायलिसिसवर आहेत त्यांना सुद्धा रक्ताची गरज भासते. त्यामुळे असे विविध प्रकारच्या लोकांना गरजेचे रक्त लागते.
1: बर बर. आता जसं रक्ताचे विविध घटक आहेत, जसं की प्लाझ्मा प्लेटलेट्स आहेत, लाल रक्तपेशी आहेत, हे वेगवेगळे करून कसे वापरले जातात, याबद्दल थोडंसं आम्हाला विस्तृत समजून सांगा मॅडम.
0: आपण जेव्हा रक्तदान करतो कोणत्याही रक्तदात्याला, त्यावेळेस आपण त्यांचं जे रक्त घेतो त्याला

0: आपण संपूर्ण रक्त मागतो आणि त्यापासून आपण वेगवेगळे रक्त घटक तयार करतो. त्यामध्ये मुख्यतः जसं आपण सांगितलं आता की प्लेटलेट्स आहे, पीआरबीस आहे आणि प्लाझ्मा, हे तीन मुख्य घटक आपण तयार करत असतो. तर रक्तावर एक आपण एक सेंट्रिफ्युगेशन एक प्रक्रिया आहे ती आपण त्याच्यावर करतो आणि त्यामधून आपण असे विविध घटक हे रक्ताचे जे आहेत आपण ते सेपरेट करतो आणि वेगवेगळ्या रुग्णांना आपण गरजेप्रमाणे वापरतो आपण.
1: अच्छा, तुम्ही आत्ताच सांगितलं मॅडम की कोणत्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आहेत, अपघात आहेत, थॅलेसेमिया, कर्करोग असे वेगवेगळे आजार, त्याच्यासाठी रक्त जे दान केलं जातं त्याचा उपयोग होतो. तर या रुग्णांसाठी हे रक्त किती महत्त्वाचं आहे याबद्दल काय सांगाल?
0: नक्कीच. आता आपण आता जसं मी तुम्हाला सांगितलं की रक्तदानाचं खूप गरज आहे सध्या तरी, कारण सध्या अनिमियाचं प्रमाण स्त्रियांमध्ये खूप वाढत चाललेलं आहे, त्यामुळे गर्भवती मातांना तर खूप लागत आहे, तसंच प्रसूतीच्या वेळी पण त्यांना कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून रक्ताची गरज भासत आहे. तसंच आपण आता सांगितलं की थॅलेसिमिया हा जन्मता आजार असल्यामुळे या रुग्णांना 15 दिवस ते 1 महिन्याला सारखं रक्त लागते आणि ह्यांचं जीवन जे आहे हे रक्तावरच, दुसऱ्यांच्या रक्तावरच अवलंबून आहे. तसंच कर्करोगामध्ये जे पीडित रुग्ण आहेत त्यांना पण वारंवार रक्ताची गरज भासते, कारण त्यांच्यामध्ये पण रक्त पेशी निर्माण होण्याची जी असते आपली प्रक्रिया थोडी मंदावलेली असते किंवा कमी झालेली असते, त्यामुळे त्यांना पण पुरेशा प्रमाणात रक्तपेशी तयार होत नाही आणि त्यांना पण दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागते. त्याच्यामुळं या रुग्णांना आपल्याला वारंवार रक्तदानाची गरज, रक्ताची गरज भासते.
1: अच्छा, रक्तदान केल्यानंतर अशक्तपणा येतो, माझ्या शरीरातलं रक्त कमी होईल, असे बरेचसे समज गैरसमज रक्तदानाच्या बाबतीत आहेत, आपण ते कसे दूर कराल, आपला अनुभव काय सांगतो?
0: रक्तदानामुळे अशक्तपणा येतो किंवा चक्कर येतो असा गैरसमज आहे, पण असं काहीच नाहीये. आपल्या शरीरामध्ये जवळपास 5 ते 6 लिटर रक्त असते, त्यातील फक्त 350 ml रक्त आपण, म्हणजे 5% रक्त आपण रक्तदानाद्वारे रक्त केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून योग्य तपासणीनंतरच घेतो. यामध्ये आपण जेव्हा रक्तदात्याचं योग्य वजन, वय, आरोग्य संबंधीचे सर्व प्रश्न विचारतो, तसे त्याचे हिमोग्लोबिनचे प्रमाण पण चेक करतो, तसं त्याचा रक्तदाब, नाडी, रक्तमोष्ठाची त्वचा तपासणीनंतर, सगळं तपासणी झाल्यानंतरच आपण रक्तदानास परवानगी देतो. त्यामुळे आपण जो योग्य रक्तदाता आहे त्याचेच रक्तदान घेतो, त्यामुळे त्याला अशा प्रकारच्या काही अशक्तपणा किंवा अजून काही आजार होण्याची शक्यता नसते.
1: बरं, तुम्ही सांगितलं की वर्षातून पुरुषांनी 4 वेळा आणि महिलांनी 3 वेळा रक्तदान करावं, असे नियमित रक्तदान केल्यामुळं त्याचे फायदे पण होत असतील, तर काय सांगाल त्याचे फायदे कोणते आहेत?
0: आता आपण जसं सांगितलं की रक्तदानामुळे आपण की रुग्णांना तर फायदाच होतो आणि त्यामुळे तुम्हाला एक समाधान लाभतं प्रत्येकाला की आपण कोणाच्या तरी उपयोगी आलोत, आपल्या रक्त कोणाच्या तरी उपयोगी येते, आपण कोणाच्या तरी जीव वाचवाय आलोत, आणि ही संकल्पना आपल्याला म्हणजे मनाला आनंद देते. आणि विशेष म्हणजे रक्तदान जेव्हा आपण करतो त्यावेळेस तुमची एक वैद्यकीय तपासणी केली जाते आणि त्यावेळेस मग जर आपल्याला जर काही विविध रक्तदान केल्यानंतर विविध आजार म्हणजे चाचण्या केल्या जातात आणि त्यामध्ये जर काही आजार वगैरे असेल तर आपल्याला कळवला जातो आणि त्यावर मग योग्य वेळी आपल्याला उपचार करता येतो. तसेच रक्तदान केल्यामुळे शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात आणि त्यामुळे एक तुम्हाला नवचैतन्य निर्माण होते शरीरामध्ये. आणि नक्कीच आपण जेव्हा कोणाला काही दान करतो तेव्हा एक आपल्याला आत्मिक समाधान लाभते.
1: बरोबर.
0: आणि आपल्याला चांगले वाटते.
1: छान. दुर्मिळ रक्तगट जे आहेत तर या रक्तदात्यांनी रक्तदान करणं किती महत्वाचं आहे काय सांगाल?
0: आता ABO रक्तगट प्रणाली सध्या आपल्याकडे म्हणजे जी आपण वापरतो ती महत्वाची आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं की पॉझिटिव्ह आणि RH पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे पण रक्तगट आहेत. तर निगेटिव्ह रक्तगट जे पण आहेत आपण त्याला दुर्मिळ रक्तगट म्हणतो. जसं की आपण म्हणतो की A-, B-, AB- आणि O-. तर या रक्तदात्यांचं जे प्रमाण आहे हे म्हणजे केवळ 4 ते 5% आहे आणि त्यामुळे जेव्हा या रुग्णांना, अशा रुग्णांना ज्यांचं हे रक्तगट आहे निगेटिव्ह रक्त लागते, त्यावेळेस त्यांना निगेटिव्ह ज्यांचा रक्तगट आहे तेच चालते, पॉझिटिव्ह रक्त असलेलं निगेटिव्ह रक्तगटाच्या लोकांना चालत नाही. त्यामुळे जेव्हा असे निगेटिव्ह असतं त्यावेळेस त्यांना तेच रक्त पाहिजे, म्हणून ह्यांचं रक्तदान अत्यंत महत्त्वाचे आहे, याच्यामुळे एक रुग्णाचा जीव वाचू शकतो.
1: वा, खूपच छान. रक्तदान केल्यानंतर आपलं रक्त रक्तपेढीमध्ये कशा पद्धतीने सुरक्षित ठेवलं जातं काय सांगाल त्याच्याबद्दल?

0: आपण जेव्हा रक्तदान करतो त्याच्यानंतर आम्ही जेव्हा रक्त संकलन करतो ते आमच्याकडे त्याची स्टोरेज फ्रीज आहेत, कॅबिनेट्स आहेत, तिथं आपण त्यांना 2 ते 6 डिग्रीमध्ये साठवून ठेवतो आणि त्यावेळेस विविध चाचण्या करतो आणि जे योग्य रक्त आहे ते आपण साठवून ठेवतो. एकदा घेतल्यानंतर आपल्या जेव्हा आपण रक्तदान घेतो त्याच्यापासून 35 दिवस ते 42 दिवसापर्यंत आपण ते वापरू शकतो. आपण तितक्याच कालावधी आपण त्यांना साठवून ठेवतो आणि त्या दिवसाच्या अगोदरच आपण ते पेशंटसाठी वापरून टाकतो.
1: बरं, वा छान. म्हणजे जेव्हा रक्तदान करणं तर महत्त्वाचं आहे, पण ते दान केलेलं जे रक्त आहे ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या शासकीय रुग्णालयांमध्ये ते व्यवस्थित पद्धतीने स्टोरेजही केलं जातं आणि गरजूंपर्यंत ते व्यवस्थित पद्धतीने पोहोचवलं पण जातं. मॅडम, काय सांगाल बरं की रक्तदान करणं ही जी चळवळ आहे ही अधिकाधिक वृद्धिंगत व्हायला हवी, यासाठी युवकांनी, महाविद्यालयातील तरुणांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवायला हवा, या उद्देशाने आपण त्यांना कसं प्रोत्साहित कराल?
0: सध्या आरोग्यासाठी आणि सुस्थितीसाठी रक्तदात्यांनी दिलेले महत्त्वपूर्ण योगदानाला खूप अधोर महत्त्व आहे, कारण एकजूट, मानवता, सामूहिक जबाबदारी या मूल्यांचा प्रसार यामधून होतो आणि रक्तदानाची तर नितांत गरज आहे आपण आत्तापर्यंत पाहिलं. त्यामुळे आजकाल आपण धक्काधक्कीचं जीवन पाहता आपण पाहतोय की जसं जसं वय वाढतं तसं तसं माणसांना नवीन नवीन आजार तयार होतात. BP म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीज हे तर जवळपास सर्वांना होतच आहे. त्यामुळे तरुण आहेत, 18 वर्ष पूर्ण झालेली, ह्या लोकांना हे आजार लगेच होत नाहीत आणि त्यामुळे या लोकांचं जे रक्त आहे ते नक्कीच वापरण्यायोग्य असते आणि सुरक्षित असते. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी पुढे येणं फार गरजेचं आहे.
1: बरोबर, खूपच छान. डॉक्टर मनीषा राठोड मॅडम, रक्तदाता दिनाच्या निमित्ताने खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती आजच्या मुलाखतीमधून श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत आपण. या मुलाखतीच्या शेवटाकडे येत असताना अशीच आशा करूयात की आज जे श्रोते आपली मुलाखत ऐकत आहेत ते जास्तीत जास्त रक्तदान करतील, नाही का?
0: हो.
1: तर श्रोते हो, मुलाखतीच्या शेवटाकडे येत असताना एवढंच म्हणेल की रक्त हे कृत्रिमरित्या तयार करता येत नाही, त्यामुळं प्रत्येक निरोगी व्यक्तीनं नियमित रक्तदान करून जीवनदानाच्या या पवित्र कार्यात सहभागी व्हावं. श्रोते हो, रक्तदान हेच जीवनदान आहे. तेव्हा याच संदेशासह डॉक्टर मनीषा राठोड मॅडम, आपणही आज वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना या रक्तदाता दिनानिमित्ताने रक्तदानाचं महत्त्व, रक्तदात्याचं महत्त्व किती आहे या सगळ्या चळवळीमध्ये हे खूप छान पद्धतीने समजून सांगितलं. समज गैरसमज याबद्दलही खूप छान निराकरण केलं, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
0: धन्यवाद मॅडम. मी जाता जाता शेवटी एवढं सांगेल की जास्तीत जास्त तरुणांनी और जे रक्तदान देण्यायोग्य नागरिक आहेत त्यांनी सर्वांनी रक्तदान करावे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण जागतिक रक्तदानाची एक थीम आहे, 1 drop of humanity गिव्ह ब्लड सेव्ह लाईव्स. मानवतेचा एक थेंब रक्ताचा घ्या, जीव वाचवा.
1: वा,
0: आकाशवाणीतर्फे मला आज इथे बोलवण्यात आले त्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
2: श्रोते हो, 14 जून रोजी रक्तदाता दिन म्हणून आपण सर्वत्र साजरा केला. तुमच्यापैकी अनेकांनी रक्तदानही केलं असेल, हो ना? श्रोते हो, नुकताच अधिक महिनाही झाला आहे आणि दानाचं महत्त्व तुम्हा आम्हाला सर्वांनाच पटलेलं आहे, हो ना? पण प्रत्येक दानाची बरोबरी आपण पैशात करू शकत नाही. स्वतःचं काहीतरी दान दिल्याचं समाधान हे प्रत्येक व्यक्तीला प्रगल्भ करत जातं. मित्रमैत्रिणींनो, वयाच्या 18व्या वर्षीपासून आपण हे रक्तदान करू शकतो, जे आपलं स्वतः आपल्या शरीरामध्ये तयार झालेलं रक्त असतं. यासोबतच या जगाचा निरोप घेतल्यानंतर आपल्या डोळ्यांचं दान, नेत्रदान आणि देहदान हे दान या जगामध्ये अद्वितीय असं दान समजलं जातं. तेव्हा योग्य वेळी योग्य ते दान करणं आपल्याला जमायलाच हवं. निमित्त आहे 14 जून रक्तदाता दिनाचं. श्रोते हो, आत्ताच आपण ही मुलाखत देखील ऐकली, यातूनही हेच सांगितलं की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. जागतिक रक्तदान दिन स्वतःच्या रक्ताचा अंश देऊन दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या सर्व रक्तदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे 14 जून. मित्रमैत्रिणींनो, रक्तदान म्हणजे केवळ वैद्यकीय प्रक्रिया नाही, तर ती एका जीवाला नवजीवन देण्याची संधी आहे. अपघातग्रस्त रुग्ण, प्रसूती दरम्यान रक्ताची गरज भासणाऱ्या माता, थॅलेसेमिया, कर्करोग यांसारख्या आजारांनी ग्रस्त रुग्ण यांच्यासाठी रक्त

हे जीवनदायी ठरतं. मित्र हो, विज्ञान कितीही प्रगत झालं तरी रक्ताचा कृत्रिम पर्याय अद्याप तरी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळं रक्ताची गरज भागवण्यासाठी मानवी रक्तदान हाच एकमेव मार्ग आहे. असं सांगितलं जातं की एखाद्या व्यक्तीनं केलेलं एक रक्तदान 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकारानं दरवर्षी 14 जून जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टीनर यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस पाळला जातो. रक्तगटांचा शोध लावून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी योगदान दिलेलं आहे. मित्र हो, रक्तदानाबाबत समाजात अनेक गैरसमज आढळून येतात. रक्तदान केल्यानं शरीर कमकुवत होतं, वारंवार आजार होतात. अशा समजुती वास्तवाशी सुसंगत नाहीत. योग्य वैद्यकीय तपासणीनंतर केलेलं रक्तदान पूर्णपणे सुरक्षित असतं. रक्तदानानंतर शरीर काही दिवसात आवश्यक रक्त घटकांची भरपाई करतं. त्यामुळं रक्तदान हे करायलाच हवं. नियमित रक्तदान केल्यानं आरोग्य तपासणीची संधीही मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एखाद्याचे जीवन वाचवल्याचं समाधानही मिळतं. एका अज्ञात व्यक्तीसाठी केलेलं रक्तदान हे निस्वार्थ सेवेचं सर्वोच्च उदाहरण मानलं जातं आपल्याकडे. रक्तदात्याला कदाचित कधीच माहितीही होत नाही की त्याच्या रक्तामुळं कोणाचा तरी जीव वाचला आहे, पण त्या व्यक्तीच्या कुटुंबासाठी तो खऱ्या अर्थानं जीवनदाता ठरतो. चला तर मग मित्र हो, आपणही आज एक संकल्प करूयात, रक्तदान करूया, जीवनदान देऊया. आपल्या मित्र परिवारात, कुटुंबात आणि समाजात रक्तदानाविषयी जनजागृती करूया. गरज पडल्यास रक्तदानासाठी पुढाकार घेऊया आणि माणुसकीचा हा अमूल्य वारसा जपूया. मित्र हो, थेंब थेंब रक्ताचा जीव वाचवण्याचा आधार, रक्तदान हेच श्रेष्ठ दान, मानवतेचा खरा सण साकार. याच संदेशासह जागतिक रक्तदाता दिनाच्या सर्व रक्तदात्यांना मनपूर्वक सलाम. काय मग दोस्त हो, करणार ना रक्तदान? फक्त एकदाच नव्हे तर मित्र हो, तुम्ही वर्षातून 4 वेळा आणि मैत्रिणींनो, तुम्ही वर्षातून 3 वेळा रक्तदान करू शकता. तेव्हा चला पुन्हा एकदा संकल्प करूया, मी रक्तदान करणार. नमस्कार.

0: श्रोते 229.29° अर्थात 13.5 kHz आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आरोग्यवर्धिनी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. रक्तदान श्रेष्ठ दान याविषयी रक्तसंक्रमण अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी डॉक्टर मनीषा राठोड यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी. तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

शेतकरी बंधूंनो, शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत जे कार्यक्रम आपल्याला आवडलेले आहेत त्या कार्यक्रमाचे अभिप्राय आणि सोबतच तुमच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल आमच्या आवड बळीरजेची या कार्यक्रमामधून दर गुरुवारी शेत शिवार या कार्यक्रमात। तेव्हा आता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पत्र पाठवायचे आहेत आमच्या या पत्त्यावर, आवड बळीरजेची द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी। झालेला बदल श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावा।

229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, ठीक 12 वाजता वनिता मंडळ हे महिला श्रोत्यांसाठीचं सदर आम्ही आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. FM बँड 102 मेगाहर्ट्सवर सुद्धा श्रोते हो आपण हे कार्यक्रम ऐकू शकता. सोबतच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा या कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकता.

0: विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे सीए मानसी भालेराव यांना. मानसीताई अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गृहकर्ज घेण्यापूर्वी काय गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपल्याला सविस्तर सांगतील. स्वागत करूया. नमस्कार मानसीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मानसीताई, प्रत्येकाचं स्वप्न असतं की छोटंसं का होईना स्वतःचं घर असावं, कारण भाड्याच्या घरात राहणं म्हणजे दर महिना भाडं देणं आहे. अनेक लोक विचार करतात की भाड्यात पैसा देण्याऐवजी आपण स्वतःचं घर घ्यावं, पण तेच घर घेण्यासाठी आजकाल किमती पण वाढत चाललेल्या आहेत. मुद्दा हा आहे की पैसे कुठून आणायचे, मग आपण गृहकर्ज घेऊनही घर घेऊ शकतो. आता हे गृहकर्ज कशा पद्धतीने घ्यावं, गृहकर्ज कोण घेऊ शकतं?
1: बरं, सर्वप्रथम तर गृहकर्ज हे सगळेजण घेऊ शकतात. इंडिव्हिज्युअल मध्ये जसं आपण म्हणतो, फर्मच्या नावावर पण गृहकर्ज घेऊ शकतो, पण फर्म किंवा कंपनीच्या नावावर जर घर घ्यायचं म्हटलं तर बँकेमध्ये दोन कॅटेगरी असतात, एक रेसिडेन्शियल गृहकर्ज आणि कमर्शियल.
0: बरं,
1: तर जर आपण बिझनेसच्या एंटिटीच्या नावावर घेतो आहे तर ते कमर्शियल गृहकर्ज जनरली घेतल्या जातं. आज आपण माझ्या हिशोबाने आपण रेसिडेन्शियल म्हणजे इंडिव्हिज्युअल लोकांसाठी जे गृहकर्ज घेतल्या जातं,
0: बरं,
1: त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
0: बरोबर. गृहकर्जाचे प्रकार कोणते आहेत?
1: गृहकर्जाचे भरपूर प्रकार आहे. पहिला प्रकार आपण जो मोस्टली यूज होतो तो आहे नवीन घर घेण्यासाठीचं गृहकर्ज. नवीन घर घेण्यातही दोन प्रकार राहू शकतात. एक रेडी टू मूव्ह घर आहे, म्हणजे जे कम्प्लिटेड आहे पूर्ण बांधकाम करून, तर त्यासाठी घेतलेलं गृहकर्ज.
0: बरं,
1: दुसरा प्रकार यातलाच असू शकतो की आपण अंडर कन्स्ट्रक्शन जर घर घेणार आहे. खूप लोक या ऑप्शनचा पण विचार करतात की सध्या एवढे पैसे एकदम गुंतवण्यापेक्षा जी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे ती घेऊया.
0: बरं,
1: तर ते एक प्रकारचं गृहकर्ज आहे. तिसरं गृहकर्ज म्हणजे घराच्या नूतनीकरणासाठी घेतलेलं, जे आपण म्हणतो घर तर आहे माझं पण आता मला रिनोव्हेशन करायचं आहे काही वर्षांनंतर, तर त्यासाठी पण गृहकर्ज मिळतं. आणि अजून एक म्हणजे प्लॉट पण घ्यायचा आहे, प्लस त्याच्यावर मला स्वतःचं घर बांधायचं आहे.
0: बरं,
1: तर त्याला प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन असं गृहकर्ज म्हणतो आपण.
0: गृहकर्जाचे हे प्रकार झाले, पुढे यावर चर्चा करूया. आता नवीन नोकरी असते खास करून युवा पिढींची आणि बचतही म्हणावं तेवढी नसते, भाड्यात पैसे द्यायचेही नसतात त्यांना.
1: बरोबर.
0: अशावेळी या लोकांनी गृहकर्ज घेताना कशी काळजी घ्यायला हवी किंवा कोणते मुद्दे लक्षात घेणं गरजेचं ठरेल?
1: नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा म्हटलं तर सर्वप्रथम त्यांनी हे अनालिसिस करायला हवं की खरंच स्वतःचं घर घेण्याची आवश्यकता आहे का.
0: बरं,
1: ऍट प्रेझेंट, कारण की आपल्या समाजात आपण जर म्हटलं तर स्वतःचं घर घेणं ही एक इमोशनल बाब पण आहे.
0: हो,
1: की स्वतःचं घर असावं, जे पिढ्यानपिढ्या आपल्याला शिकवलं जातं की एक घर स्वतःचं असावं, पण ते घर असं नको की त्याच्यामुळे आपला फायनान्शियल स्ट्रेस वाढेल किंवा काही, तर ते एक अनालिसिस म्हणजे इमोशनल डिसिजन न घेता एक प्रॅक्टिकल डिसिजन घ्यावं. घर घेण्याचं डिसिजन घेण्याआधी पहिले तर आपल्याला हा रेशो असतो की अंदाजे 20% अमाऊंट आपल्याला डाऊन पेमेंट मध्ये टाकायची असते.
0: हो,
1: तेवढे आपले सेव्हिंग झाले आहेत का. रॅदर दॅन 20% जास्त सेव्हिंग हवे, आणि मग आपण हे डिसिजन घ्यायला पाहिजे की भाड्याच्या घरात राहणं कंटिन्यू करायचं आहे की स्वतःचं घर घ्यायचं आहे.
0: बरं,
1: कारण नवीन पिढीने हा विचार करायला हवा की आज आपण हा टेंटेटिव्ह वरवरचा विचार करतो की अरे मी तर 20-25 हजार रुपये भाडं भरतोच आहे, मग मी ईएमआय का नाही भरावं स्वतःचं. पण जर खरंच गरज नसेल आणि गोष्टी मॅनेज होत असतील तर फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेल की डाऊन पेमेंटची जेवढी मोठी अमाऊंट तुमची घरात एकरकमी इन्व्हेस्ट होणार, ती ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट तुमची लॉस, एक तुम्ही जर चुकीचं डिसिजन चुकीच्या वेळी घर घेण्याचं डिसिजन घेतलं तर ती होऊ शकते.
0: बरं,
1: तर त्यामुळे पहिले तर ते अनालिसिस करायला पाहिजे. आणि जर इफ देअर इज अ नीड ऑर वॉन्ट, तर मग डेफिनेटली स्वतःचं घर घेण्यासाठी काही पहिले तर बजेट ठरवायला हवं त्यांनी.
0: बरं,
1: तर बजेट कसं ठरवावं हा पण एक विषय आहे. तर त्याच्यासाठी काही बेसिक रूल्स आहे जे आमच्या हिशोबाने, आमच्या अभ्यासाच्या हिशोबाने आपण लक्षात घ्यायला हव्या. 5-20-40 असं आम्ही त्याला रूल म्हणतो. तर 5 म्हणजे आपलं जे अॅन्युअल इन्कम आहे, तर अॅन्युअल इन्कम तुम्ही स्वतःचं एकट्याचं पण कन्सिडर करू शकता, पण आजकालच्या पिढीमध्ये दोघं

0: जण कमावते असतात, तर दोघांचं पण अॅन्युअल इन्कम तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्या अंदाजे 5 times पेक्षा जास्ती किमतीचं तुम्ही लोन घ्यायला नको.
1: बरं,
0: म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं अॅन्युअल इन्कम जर 20 lakh रुपये आहे तर माझी मॅक्सिमम लिमिट 1 crore पाहिजे.
1: बरं,
0: बजेट असं ठरवायला पाहिजे. त्याच्यानंतर 20 ह रूल म्हणजे गृहकर्जाचं 10 year असतं. जनरली अंदाजे 5 वर्ष ते 25 ते 30 वर्ष हे तुमच्या जो कोणी व्यक्ती गृहकर्ज घेणार आहे त्याच्या वयावर पण अवलंबून असतं. तर 5 वर्ष ते 30 वर्ष असा कालावधीमध्ये पण बँका आपल्याला गृहकर्ज देतात, तर अंदाजे 20 वर्षाच्या वरचं 10 year आपण नाही घ्यायला पाहिजे. आणि 40 म्हणजे तुमचं जे मंथली इन्कम आहे, जी सॅलरी म्हणा किंवा जे इन्कम बिझनेसवाल्यांचं तुमच्या हातात येतं, त्याच्या 40% वर तुमचं EMI नको.
1: बरं,
0: हा रूल आहे, थंब रूल.
1: बरं,
0: तर हे गणित बसवून तुम्ही पहिले तर बजेट ठरवायला हवं की मला किती रुपयाचं घर घ्यायचं आहे, आणि मगच नवीन पिढीने पुढे जायला हवं.
1: बरोबर, कारण नवीन पिढीची स्वप्न जरा
0: वेगळी आहेत,
1: वेगळी असतात. मी करून घेईल, मी करू शकतो या भावनेत न जाता आर्थिक बजेट आधी ठरवावं, आणि सांगितलेले मुद्दे आहेत त्याचाही पहिले विचार करणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात वाहून न जाता.
0: बरोबर,
1: याच बाबतीतला एक प्रश्न आहे की सिबिल म्हणजे काय, क्रेडिट स्कोर म्हणजे काय, आमच्या मैत्रिणींना सांगाना.
0: बऱ्याच जणांना गृहकर्ज घेताना सगळ्यात पहिले आपण जेव्हा बँकेकडे जातो किंवा कोणत्याही संस्थेकडे जातो गृहकर्ज घेण्यासाठी, किंवा मी तर म्हणेल कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यासाठी, हा सिबिल स्कोर महत्वाचा आहे.
1: बरं,
0: सिबिल म्हणजे क्रेडिट ब्युरो द्वारे आपला राखला जाणारा स्कोर, तर हा प्रत्येक बँक पडताळून पाहते. सिबिल स्कोर वरून तुमची रिपेमेंटची शिस्त बँक अनालाइज करते. तुम्ही पूर्वी घेतलेले कर्ज त्याच्यात दिसतात, त्याचं रिपेमेंट तुम्ही कसं केलं आहे, त्याच्यात काही डिफॉल्ट आहे का, किंवा इवन याच्यात क्रेडिट कार्डने केलेले खर्च, क्रेडिट कार्डचं रिपेमेंट, असे सगळे मुद्दे बँकेला दिसतात. तर अंदाजे 750 वर जो सिबिल स्कोर असतो तो आपण उत्तम मानतो.
1: बरं,
0: तर याच्या कॅटेगरी आहे 750 वर म्हणजे अतिउत्तम स्कोर, 700 ते 750 म्हणजे चांगला स्कोर, त्याच्यानंतर 650 ते 699 मध्यम, आणि त्याच्या खाली जो स्कोर असतो तो चांगला नाही मानत आपण.
1: बरं,
0: तर याचा परिणाम असा होऊ शकतो की जर कमी स्कोर असेल तर बँक तुम्हाला जास्ती व्याजदर भरायला म्हणेल. म्हणजे अंदाजे जर एक नॉर्मल बॉरोअर साठी 7.5% जर व्याजदर आहे गृहकर्जाचा, तर तुम्हाला बँक म्हणेल 8% आम्ही तुम्हाला देऊ.
1: बरं,
0: तुम्ही याच्यावरच ऍक्सेप्ट करा. किंवा काही बँका कर्ज सरळ नाकारू पण शकतात, कारण की सिबिल स्कोर वरून तुमचं कपॅसिटी असते किंवा तुमची नियत कळते की तुम्ही डिफॉल्ट करताय का लोन भरताना. 1 EMI भरताय, 2 नाही भरताय, परत 1 भरता आहे, अशा काही इरेग्युलॅरिटी आहेत का.
1: बरं,
0: याचं अंदाज बांधून देणारा स्कोर म्हणजे सिबिल स्कोर.
1: सिबिल म्हणजे नेमकं काय हे आता आम्ही जाणून घेतलंय. मानसीताई, गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सिबिल कसा सुधारावा?
0: ठीक आहे, हा खूपच चांगला प्रश्न आहे. सर्वप्रथम तर एक अजून याच्यात गोष्ट मला सांगायची आहे की वारंवार सिबिल इन्क्वायरी केल्याने सुद्धा आपला स्कोर कमी होतो.
1: बरं,
0: तर जेव्हा तुमचं फायनल डिसिजन आहे की तुम्ही कर्ज घ्यायला जाणार, तेव्हाच तुम्ही सिबिलची इन्क्वायरी टाकायला पाहिजे. किंवा मल्टिपल बँकांकडे एकत्र तुम्ही जर इन्क्वायरी केली तरी पण सिबिल स्कोर थोडासा कमी होतो. तर आता एक आपण हे करू शकतो की आपण स्वतः इन्क्वायरी केली आणि आपल्याला जर लक्षात आलं की आपला सिबिल स्कोर थोडा कमी आहे, तर पहिले तर त्या स्कोरचा अभ्यास करणे, त्याच्यात काय त्रुटी आहे या जाणून त्याच्यावर ऍक्शन घेणे.
1: बरं,
0: उदाहरणार्थ अशा केसेस होतात की माझ्याजवळ समजा एखादं क्रेडिट कार्ड आहे, मी त्याचे पैसे भरले होते हे मला माहिती आहे, माझ्याकडे प्रूफ पण आहे, पण काही टेक्निकल गोष्टींमुळे म्हणा किंवा बँकेकडून किंवा क्रेडिट कार्डची जी कंपनी असते त्यांनी गव्हर्नमेंटकडे प्रॉपर रिपोर्टिंग न केल्याने जर हा डिफॉल्ट आला असेल तर मला त्यांच्याकडे जाऊन ते सुधारून घेणे हे माझं काम आहे, त्यांनी सिबिल इम्प्रूव्ह होतो. दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा क्रेडिट कार्डचं EMI ड्यू आहे, आपल्याला माहिती आहे की हे आहे, तर फुल अँड फायनल सेटलमेंट किंवा ते माफच करून द्या अशा याच्यात जर ते सेटलमेंट झालं, त्यांनी पण सिबिल स्कोर खराब होतो.
1: बरं,
0: तर ही गोष्ट अवॉइड करणे.

0: आणि जितकं आपल्याला शक्य असेल तेवढं. दुसरं तेच आहे की जुनं कुठलं माझं लोन असेल तर त्याचं ईएमआय रेग्युलरली भरणे, यांनी स्कोर इम्प्रूव्ह होतो. अगदी 20-30 पॉईंटनी सुद्धा जर सिबिल स्कोर आपला वाढला तर व्याज दरात खूप फरक पडतो.
1: बरोबर. आता आपण आर्थिक बजेटनुसारी गृहकर्जासाठी अर्ज कसा करावा ही पण आपण गोष्ट जाणून घेतली.
0: बरं,
1: सिबिल म्हणजे काय, कसा तो सुधारायला हवा याही बाबतीत जाणून घेतलं. आता गृहकर्जासाठी आपल्याला बँक निवडायची आहे, अर्ज करायचा आहे बँकेत जाऊन, तर बँकेची निवड कशी करायची?
0: हा महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ की बँकांचे प्रकार. तर एक राष्ट्रीयकृत बँका म्हणजे नॅशनलाइज बँक, दुसरा आहे प्रायव्हेट बँक म्हणजे खाजगी बँक, आणि तिसरा प्रकार जो आपण म्हणू शकतो तो एनबीएफसी किंवा एचएफसी म्हणतो म्हणजे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन. या तीन प्रकारात मेजरली गृहकर्जासाठी आपण कॅटेगरीज करू शकतो. तर प्रत्येक बँकेचे आपले आपले पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स आहे. जर तुम्ही नॅशनलाइज बँकेकडे गेला तर व्याजदर कमी असतो, प्रायव्हेटमध्ये थोडा जास्ती असतो, आणि कोऑपरेटिव्हमध्ये किंवा एनबीएफसी जो आपण प्रकार म्हटला तिसरा, त्याच्यात तर अति जास्ती असतो. डॉक्युमेंटेशनमध्ये नॅशनलाइज बँका आणि प्रायव्हेट बँका जनरली खूप स्ट्रिक्ट असतात की हे डॉक्युमेंट आम्हाला हवंय म्हणजे हवंय, त्याच्याशिवाय पुढे जाणार फाईल नाही जाणार. कस्टमर सर्व्हिस हा एक मुद्दा तुम्ही लक्षात आणून घेतला पाहिजे की कस्टमर सर्व्हिस आपल्याला कशी मिळते समोरच्या बँकेकडून. आजकालची तू आपण जसं नवीन पिढीची गोष्ट करतो आहे तर नवीन पिढीला बँकेत जाणे हा खूप मोठा विषय आहे.
1: हो,
0: तर ते लोक प्रेफर करतात की बँकवाले माझ्याकडे यावे किंवा ऑनलाईन सगळं प्रोसेसिंग होऊन जावं. तर हा एक महत्वाचा मुद्दा सध्याच्या जनरेशनला पकडून ठरतो.
1: बरं,
0: बँकेच्या निवडीसाठी. आणि गृहकर्ज घेताना हिडन चार्जेस असतात काही बँकांचे जे आपल्याला वरवर माहिती नसतात, तर ते नॅशनलाइज बँकेत जनरली नसतात, प्रायव्हेट बँकेत एखाद वेळेस असू शकतात, पण एनबीएफसीमध्ये असतात. तर हे सगळे पॅरामीटर्स आपण अनालिसिस करून बँकेची निवड केली पाहिजे. माझं ओपिनियन घ्यायचं म्हटलं तर लॉंग टर्म म्हणजे मोठ्या कालावधीसाठी नॅशनलाइज बँक हे बेस्ट सोल्युशन आहे.
1: बरं, गृहकर्ज घेण्यापूर्वी सगळी माहिती त्याचा अभ्यास स्वतः करणं खूप गरजेचं ठरेल. आता व्याजदराचाही अभ्यास करणं गरजेचं ठरेल का?
0: व्याजदराचा बेसिक अभ्यास करणं गरजेचं राहू शकतं. ऍक्च्युली व्याजदर आपल्याकडे दोन प्रकारचे असतात, एक फिक्स्ड इंटरेस्ट रेट आणि एक फ्लोटिंग असं आपण म्हणतो. तर आताच्या काळानुसार फिक्स्ड इंटरेस्ट रेट तर मॅक्झिमम ठिकाणी बंदच झालेला आहे. फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे हा प्रकार असा असतो की आरबीआय एक रेपो रेट डिसाइड करते. तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर अरे आज रेपो रेट वाढला, आज रेपो रेट कमी झाला, तर हा रेपो रेट या व्याजदराशी लिंक्ड असतो. जसं फॉर एक्झाम्पल रेपो रेट वाढला तर आपलं लोनचा पण व्याजदर वाढतो आणि डिपॉझिटचा पण व्याजदर वाढतो. किंवा रेपो रेट कमी झाला तर लोनचा व्याजदर कमी होतो. हा फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्टची गोष्ट आहे व्याजदराची. फिक्स्ड मध्ये असं असतं की 20 वर्षासाठी मी गृहकर्ज घेतलं आहे समजा 7%, 20 वर्ष पूर्ण तो 7%च रेट राहील. पण या केसमध्ये काय होतं की जर आरबीआयनी रेपो रेट कमी केला तर माझं नुकसान होऊ शकतं, कारण की माझा रेट तर फिक्स्ड आहे, तो नाही चेंज होणार. तर म्हणून शक्यतोवर सगळे लोक फ्लोटिंगच प्रेफर करतात. तो रेट असा ठरतो की रेपो रेट आरबीआयने ठरवलेला प्लस ज्या बँक्स आहेत जिथून तुम्ही गृहकर्ज घेणार त्यांचा एक स्प्रेड असतो त्याच्यामध्ये. तर ते स्प्रेड बँक स्वतःची स्वतः ठरवते. तो बँक टू बँक डिफर होऊ शकतो. म्हणजे समजा आपण म्हटलं की आरबीआयचा रेपो रेट समजा 6% आहे उदाहरणार्थ, आणि एका बँकेत स्प्रेड आहे समजा गृहकर्जावरती 0.50% किंवा दुसरीकडे अजून गेले थोडा जास्ती असू शकतो. अजून याच्यात एक रिस्क प्रीमियम नावाची गोष्ट ऍड होते. तर रिस्क प्रीमियम म्हणजे बॉरोवर जो कोणी इंडिव्हिज्युअल गृहकर्ज घ्यायला गेला आहे बँकेकडे त्याचं अनालिसिस करून बँक ते प्रीमियम ठरवेल. रिस्क प्रीमियम की मला या व्यक्तीला गृहकर्ज देण्यात किती रिस्क आहे. तर असा हा टोटल रेट ऑफ इंटरेस्ट, टोटल व्याजदर बँक ठरवते. तर ही बेसिक माहिती थोडीशी आपल्याला असणं गरजेचं आहे.
1: बरोबर, खूप छान पद्धतीने तुम्ही सविस्तर अशी माहिती मॅडम देत आहात. मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी या विषयावर सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत आणि ही माहिती देत आहेत मानसी भालेराव।

0: हे महत्वपूर्ण मुद्दे त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता ईएमआय नियोजनाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हाही एक महत्वाचा प्रश्न आहे.
1: हो,
0: काय सांगाल?
1: सर्वप्रथम आपण म्हणू की घर घ्यायचं आहे, गृहकर्ज घ्यायचं आहे, तर ईएमआय नियोजन, ईएमआय हे बँक जे ठरवते ते आपल्या अॅन्युअल इन्कमवर ठरवते. ईएमआय म्हणजे थोडक्यात काय, आपली रिपेईंग कपॅसिटी लोनची. तर ती जनरली आपलं जे इन्कम आहे त्याच्या 40 ते 50% वर नको. 50 खूप जास्ती झालं. आपल्याला जर रिस्क कपॅसिटी कमी करायची असेल तर 40% वर नको. ही झाली टोटल ईएमआय. म्हणजे मी फक्त गृहकर्जाचं नाही सांगत आहे, तुमचं जर एक्झिस्टिंग एखादं लोन आहे, समजा पूर्वी तुम्ही अजून एखादं घर घेतलं आहे त्याचं लोन सुरू आहे, किंवा कार आहे, कारचं कर्ज सुरू आहे, तर हे टोटल सगळे ईएमआय मिळून तुमचं मंथली इन्कमच्या 40% वर नको जायला. अदरवाईज आपण फायनान्शियल स्ट्रेस मधून नक्कीच जाऊ.
0: बरोबर.
1: तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कधी कधी काय गडबड होते की लोन जर आपल्याला जास्ती जरी बसत असेल पण खरंच तेवढ्या कर्जाची गरज आहे का? मला माहिती आहे की मी आज 50,000 रुपये महिना ईएमआय भरू शकते, पण खरंच मला गरज आहे का तेवढ्या मोठ्या कर्जाची? हा एक मुद्दा आपण कन्सिडर केला पाहिजे. लोन घेण्यापूर्वी सगळ्यात प्रथम काही मुद्दे जे आपण लक्षात घ्यायला पाहिजे ते आहे की आपला भविष्यात वाढणारा खर्च. आज आपले पोरं आहे, त्यांचं एज्युकेशनला लागणारा खर्च, त्याची सोय आपण आहे का आपली, किंवा त्याची सोय होते का मॅनेज? ते ईएमआय भरून आपण तेवढे पैसे जमा करू शकतो आहे,
0: बचतही व्यवस्थित पद्धतीने होते का?
1: 1-6 महिन्याचा इमर्जन्सी फंड आपल्याकडे आहे का? म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर हाच आहे की हा 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड असल्याशिवाय आपण गृहकर्ज घेण्याचा विचारच नाही करायला पाहिजे.
0: बरोबर.
1: कारण की उद्या काही मेडिकल इमर्जन्सी आली, जसं आता काही वर्षांपूर्वी कोविड आला होता, सगळ्यांचं इन्कम बंद झालं काय आहे, तर तेव्हा जे इमर्जन्सी फंड ज्या लोकांनी जमा करून ठेवले होते त्यांना ते कामात आले, पण ज्यांचे नव्हते त्यांची सगळी पंचायतच झाली होती. तर हे सगळे मुद्दे आधी आपण ठरवायला पाहिजे.
0: हो, मग तू रेशो पडताळणी आहे, कागदपत्र आहेत, तर त्याचाही कसा पद्धतीने या लोकांनी अभ्यास करायला हवा, किंवा तिथेही व्यवस्थित ते कागदपत्र असायला हवी.
1: बरोबर. गृहकर्ज घेतल्याचा एक सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला मी हे सांगेन की आपण जे प्रॉपर्टी विकत घेण्याचं ठरवलंय, प्रॉपर्टी म्हणजे घर, आयदर तो फ्लॅटही असू शकतो, इंडिपेंडेंट घरही असू शकतं, किंवा अंडर कन्स्ट्रक्शन राहू शकतं. तर जर गृहकर्ज तुम्ही घेता आहे तर जी लीगल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वाली गोष्ट आहे, कागदपत्र पडताळणी, ही बँकच आपल्याला करून देते. तर आपण खूप निश्चिंत त्या बाबतीत. म्हणजे आम्ही तर रिकमेंड करतो की जर बँक तुम्ही कर्ज नसाल घेणार तरी सुद्धा थोडे पैसे खर्च करून लीगल डॉक्युमेंट पडताळणी आपण करूनच घ्यायला पाहिजे, पुढच्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी. तर मेन असतं की ओनरशिप डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं, की खरंच त्या बिल्डरच्या नावावरती प्रॉपर्टी व्यवस्थित झाली आहे का, किंवा जर आपण रिसेलचं घर घेतोय तर जुन्या ओनरचे कागदपत्र सगळे व्यवस्थित आहे का, तर त्यासाठी लागणारं सगळं लीगल व्हेरिफिकेशन आपण आधी करायला पाहिजे.
0: बरोबर. तुम्ही गृहकर्जाचे प्रकार जेव्हा सुरुवातीला सांगितले,
1: बरोबर,
0: एक प्रकार होता नूतनीकरणासाठी पण कर्ज आपण घेऊ शकतो.
1: हो.
0: आता अनेक लोकांचे चांगले फ्लॅट्स असतात किंवा घर असतं, त्यांना ते विकायचं नसतं किंवा नवीनही घ्यायचं नसतं, त्या जुन्या घराला थोडंसं नवीन लुक द्यायचा असतो, तर अशा वेळी तो व्यक्ती कर्ज घेऊ शकतो.
1: हो 100% घेऊ शकतो. पण त्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे या कर्जापेक्षा, की त्याच्यामध्ये तुम्ही काय नूतनीकरण करणार आहे त्याचं एक एस्टिमेट बँकेला द्यावं लागतं. ते जनरली आर्किटेक्ट लोक किंवा असं काढून देतात, आणि त्या बेसिसवरती प्लस परत तुमचं रिपेईंग कपॅसिटी अनालिसिस होईलच, तिथे पण सिबिल बघितला जाईलच तुमचा, आणि त्यानुसार मग ते कर्जाचं ईएमआय वगैरे सगळं ठरतं.
0: मग अशा वेळी त्या व्यक्तीची कशी काळजी घ्यायला हवी? इथे
1: बेसिक काळजी तीच आहे की तुमचा सिबिल व्यवस्थित आहे का बघणे, नसेल तर तो करणे. आणि नूतनीकरणाच्या केसमध्ये तशी खूप लीगल व्हेरिफिकेशनची गरज नाही, कारण आपलं स्वतःचंच घर असतं ते. तर लीगल डॉक्युमेंटेशन हा पार्ट इथून म्हणजे आपण गाळू शकतो म्हणू शकतो. फक्त बँक ते व्हेरीफाय करते, कारण की जर त्या बँकेमध्ये तुमचं एक्झिस्टिंग काहीच कर्ज नाहीये तर मग बँक ते व्हेरीफाय करेल त्यांच्या प्रोसेसनी, आणि मग तुम्हाला त्या बेसिसवरती नूतनीकरणासाठी गृहकर्ज मिळेल.
0: बरं. आता इन्कम टॅक्समध्ये या होम लोनचे काय फायदे आहेत?
1: हा एक

0: महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम तर आता इन्कम टॅक्स मध्ये ओल्ड टॅक्स रिजाईम आणि न्यू टॅक्स रिजाईम अशा दोन स्कीम आलेल्या आहे. सध्या दोन्ही सुरू आहे. तर इन्कम टॅक्स मध्ये आपण पहिल्यांदा ओल्ड टॅक्स स्कीमचं जर म्हटलं तर गृहकर्ज जर पहिलं घर असेल तुमचं आणि स्वतःचं आहे तर एक ईएमआय मध्ये दोन गोष्टी असतात. एक प्रिन्सिपल असतं म्हणजे मुद्दल तुमची आणि व्याज अशा दोन गोष्टी मिळून ईएमआय बनतं.
1: बरं,
0: समजा माझं उदाहरण द्यायचं झालं तर 50,000 रुपयाचं ईएमआय आहे तर 20,000 रुपये माझ्या मुद्दल मध्ये फेडल्या जातात आहे आणि 30,000 रुपये माझ्या व्याजात जातात आहे. हे याचं बायफर्गेशन आपल्याला बँकेतून मिळतं. तर ऍट द इयर एंड वर्ष संपल्यानंतर बँकेकडून आपल्याला एक इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळतं किंवा लोन स्टेटमेंट त्यांच्याकडून आपण घेऊन यायचं. त्याच्यामध्ये जी मुद्दलवाली अमाऊंट आहे त्याचं डिडक्शन आपल्याला टॅक्समध्ये सेक्शन 80C मध्ये मिळतं ओल्ड टॅक्स स्कीममध्ये.
1: बरं,
0: आणि इंटरेस्टचं डिडक्शन मिळतं सेक्शन 24B मध्ये, त्याच्यातही टॅक्स सेव्हिंग होतो. पण न्यू टॅक्स स्कीम मध्ये 80C डिडक्शन नाही मिळत, फक्त इंटरेस्टचं मिळतं. म्हणजे मुद्दलीचं डिडक्शन नाही मिळत, फक्त व्याजाचं डिडक्शन मिळतं. असा फरक आहे. पण टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज घेतो आहे हे डिसिजन नाही घ्यायला पाहिजे आपण.
1: बरं, तर जिथे जशी गरज आहे
0: हो
1: तसं डिसिजन घेणं महत्वपूर्ण ठरेल आहे. मानसिकताई, आता या सगळ्या बाबतीमध्ये आपण बारीक बारीक मुद्द्यांचा विचार केलेला आहे. एक महत्वपूर्ण मुद्दा माझ्याकडून सुटून गेला तो म्हणजे रेरा पडताळणी.
0: अगदी बरोबर.
1: याचाही विचार कशा पद्धतीने करायला हवा याचही माहिती आपल्याला असायला हवी का? काय सांगतो,
0: रेराची माहिती आपल्याला 100% असायला हवी जर आपण फ्लॅट घेतो आहे तर. इंडिपेंडंट हाऊस साठी रेरा अप्लिकेबल नाही आहे. रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन ऑथॉरिटी जी 2016 मध्ये आली अंदाजे. तर हे बिल्डर लोक आपण खूप उदाहरण ऐकतो की बिल्डर लोक फसवतात किंवा म्हणतात की 2 वर्षात आम्ही बांधकाम करून देऊ पण ते होतच नाही आहे. 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले. तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की आपण भाड्याच्या घरात राहतो आणि भाडं पे करत असतो, आपलं स्वतःचं घर आपल्याला मिळत नाही पटकन. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी म्हणून रेरा ऍक्ट आली. तर फक्त बिल्डरचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे किंवा त्या स्कीमचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे एवढंच सफिशियंट नाही आहे. आपण रेराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायला पाहिजे. तुम्ही ज्या स्कीममधला फ्लॅट घेण्यात इंटरेस्टेड आहात तिथे रेराच्या साईटवर बिल्डर लोकांना पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात त्या स्कीमचे. ते सगळे तुम्ही व्हेरीफाय करायला हवे. म्हणजे बिल्डर आपल्याला ज्या अमेनिटीज सांगतात, अमेनिटीज म्हणजे एक्स्ट्रा ज्या फॅसिलिटीज ते आपल्याला देणार आहे, तर हे सगळं रेरावर पण नमूद केलं आहे का?
1: बरं,
0: जो सँक्शन मॅप आपल्याला दाखवला जातो आहे तोच सँक्शन मॅप रेराच्या साईटवर पण अपलोड झाला आहे का? या सगळ्या गोष्टी आपण आणि हे इंडिव्हिज्युअल लोक पण स्वतः करू शकतात. रेराची ऑफिशियल जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची त्याच्यावर जाऊन आपण हे करायलाच हवं.
1: बरोबर. स्मार्ट बोरोवरच्या टिप्स तुम्ही या अनुषंगाने काय सांगाल?
0: स्मार्ट बोरोवरच्या टिप्स मी हे सांगू शकते की सगळ्यात प्रथम निगोशिएट करण्याची कपॅसिटी. जो व्याजदर असतो बँकांकडे, मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं की तो कसा ठरतो, रेपो रेट प्लस रिस्क प्रीमियम प्लस समथिंग स्प्रेड. तर काही बँकांच्या हातामध्ये थोडंसं कमी जास्त करण्याची कपॅसिटी असते. तर आपला सिबिल स्कोर समजा उत्तम आहे, आपलं डॉक्युमेंटेशन उत्तम आहे, आपल्याकडून कुठेच काही कमी नाही आहे, तर आपण व्याजदर कमी करण्यासाठी बँकेसोबत वाटाघाटी करायला हव्या. दुसरं एक टिप मी सांगेन की नुसतं व्याजदरावर फोकस न करता जेव्हा आपण बँकांमध्ये तुलना करतो तर तेव्हा प्रोसेसिंग फी किती लागणार आहे, लीगल फीस किती लागणार आहे, घराचं इन्शुरन्स घ्यायचं आहे का, मग इन्शुरन्स प्रीमियम एक बँक किती चार्ज करते आहे, दुसरी किती चार्ज करते आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं रेपो रेट कमी झाला की व्याजदर कमी होतो, तर व्याजदर कमी झाल्या एका स्मार्ट बोरोवरचं हे काम असायला पाहिजे की माझ्या बँकेकडे मी अप्लिकेशन देईन की माझ्या लोनचा व्याजदर कमी करा.
1: बरं,
0: बँक हे स्वतःहून करणार नाही. तर आपण तेवढी जागरूकता ठेवून आपण अप्लिकेशन केली तर बँकेला बांधील आहे हे करणं.
1: बरं, तेवढं सजग त्या व्यक्तीने राहणं
0: गरजेचं आहे. दरवर्षी आपला रेट ऑफ इंटरेस्ट जो ठराविक आहे तोच लागतो आहे की कमी जास्त लागतो आहे, तर हे थोडंसं वेळ देऊन आपण वेळात वेळ काढून हे पडताळणी करायला हवी.

0: माणस येते जाता जाता चांगलं गृहकर्ज कसं असावं यावर काय सांगाल तुम्ही?
1: परवडणारं असावं, ट्रान्सपरंट असावं, त्याच्यात कुठलीही हिडन कॉस्ट किंवा अशा गोष्टी नसाव्या, कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित राहावं, लवचिक राहावं म्हणजे व्याजदराच्या बाबतीत, आणि कर बचत करणारं असावं.
0: हो, खूप छान. म्हणजे ज्या व्यक्तीला स्वतःचं घर घ्यायचं आहे किंवा फ्लॅट घ्यायचं आहे आणि त्यासाठी तो कर्ज घ्यायला जाणार असेल, तर नक्कीच या सगळ्या गोष्टींचा, या मुद्द्याचा जर विचार केला तर पुढे त्याला त्रास होणार नाही,
1: नक्कीच.
0: तो एक छान त्याच्या स्वप्नातल्या घरात राहायला तो जाऊ शकेल,
1: नक्कीच.
0: आज खूप छान आपला हा विषय होता चर्चेला, आणि तुम्ही सविस्तर माहिती या विषयाची दिलेली आहेत. तर मानसी भालेराव, आपण इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: तुम्हाला गाणे ऐकायला आवडतं का मानसीताई?
1: नक्कीच.
0: आता ह्या मुलाखतीच्या शेवटी तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया.
1: जब वी मेट पिक्चर मधलं तुमसे ही वाला.

गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सीए मानसी भालेराव यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आणि मैत्रिणींनो मालिका होती जागर आर्थिक साक्षरतेचा. वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, उत्तम आहार आणि नियमित व्यायाम करून आपण आपल्या तब्येतीची नेहमीच काळजी घेतो. असं असलं तरी काही छोट्या मोठ्या कुरबुरी डोकं मात्र वर काढतात. अशा संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपली एक खास मालिका आहे आरोग्य संवाद. आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवत असतो. आज आपल्या जिव्हाळ्याचा आवडता असा विषय आहे ज्यावर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवणार आहोत. विषय आहे केसांच्या आरोग्यासाठी. याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर श्रद्धा महल्ले. त्यांच्याशी संवाद साधला आहे कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आरोग्य संवाद या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकालाच आपले केस हे छान सुंदर, काळेभोर, दाट आणि चमकदार असावेत असं वाटत असतं. पण सध्याची धावपळीची जीवनशैली, प्रदूषण, जेवणातील अनियमितता, बदलते हार्मोन्स, आजारपण यामुळे बरेचदा केस गळतीची समस्या निर्माण होते आणि मग आपण खूपच घाबरायला लागतो की टक्कल तर पडणार नाही ना. चला तर आज याविषयीच आजच्या कार्यक्रमातून अधिक मार्गदर्शन घेऊयात. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत त्वचा रोगतज्ञ डॉक्टर श्रद्धा महल्ले. श्रद्धाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रद्धाताई, अनेक वेळा आपल्याकडून धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांची नीट काळजी घेतली जात नाही. बरेचदा इतरही कारणं असतात. तर सुरुवातीला या केसांच्या कोणकोणत्या समस्या असतात याबद्दल काय सांगाल?
1: आजकाल केसांच्या समस्या खरंच वाढताना खूप दिसतात आहेत. जसं मी बघते की आधी तेवढ्या समस्या घेऊन लोक यायचे नाही, पण आता यंगस्टर स्पेसिफिकली

0: जे कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत ते देखील म्हणजे केस गळतीच्या समस्या घेऊन येतात. म्हणजे ओपीडीमध्ये तुम्ही बघाल तर 30-40% म्हणजे असे पेशंट असतात की त्यांना केसांच्या समस्या असतात. त्याच्यात प्रामुख्याने केस गळती ही सगळ्यात मुख्य समस्या घेऊन येताना पेशंट दिसतात. दुसऱ्या नंबरची समस्या म्हणता येईल की केस पांढरे होणे हे खूप कॉमन झालं आहे. आणि लहान मुलांची देखील म्हणजे 8-9 वर्षाचे मुलं असतात त्यांचे देखील केस जे आहे ते पांढरे होताना आजकाल दिसतात आहे. तर ह्या ज्या केसांचे जे पण काही प्रॉब्लेम्स होते ते आजकाल अर्ली एज मध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर टक्कल पडणे, काही लोकांना तुम्ही बघाल की हेअर रिसेशन होताना दिसते म्हणजे जी हेअर लाईन आहे ती मागे जाताना दिसते आणि टक्कल पडताना दिसते. ती पण आधी 30-35 वयात व्हायची, ती पण 20-25 वर्षातच टक्कल पडून पूर्ण केस गेलेले असतात. असे काही पेशंट्स असतात. काही लोकांना डँड्रफ म्हणजे ज्याला आपण कोंडा म्हणतो, काही लोकांना टाळूवर खाज येते, काही ड्रायनेस होतो, अशा सारख्या म्हणजे अशा समस्या वाढताना दिसतात.
1: आणि बरेचदा दुतोंडी केस पण होतात.
0: हो हो, हे तर फारच कॉमन झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघाल की काही अशा समस्या असतात की ज्या ताणतणावाशी रिलेटेड राहतात की अचानक हेअरफॉल सुरू झालेला आहे तर असे पण पेशंट जास्त करून येतात. काही अशा समस्या असतात की ज्याच्यामध्ये पेशंट आपले स्वतःचे म्हणजे ताणामुळे म्हणा की केस खेचून काढतो तर त्यावेळेस भरपूर वेळा नुसतं डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन होत नाही तर तो ताण कमी करायसाठी म्हणजे सायकॅट्रिस्टची पण गरज असते आणि ट्रीटमेंट घेण्याची गरज पडू शकते. आणि काही असे ज्या समस्या म्हणता येतील की ज्याच्यामध्ये ऑटोइम्युन आजार त्याच्यात हे शिरकाव करतात आणि सडनली आपल्या जे केस जे असतात केसांची मुळं आहे तर त्याच्यावर आपली रोग प्रतिकार शक्ती त्याच्यावर हल्ला करते आणि जे केसांची मुळं आहे ती एकदम कमकुवत होऊन जातात आणि सडनली हेअरफॉल सुरू होतं. तर त्याच्यामध्ये चट्ट्यामध्ये केस गेलेले जाणवतात ज्याला आपण उंदरी लागणं असं म्हणतो आणि त्याला मेडिकल टर्म आहे ज्याला आपण अलोपेशिया एरियाटा असं म्हणतो. तसे भरपूर सगळे कारणं घेऊन पेशंट आजकाल येताना दिसतात हेअरचे प्रॉब्लेम्स घेऊन.
1: पण श्रद्धा ते कसं असतं ना, काही प्रमाणात आपले केस रोजच गळतात म्हणजे सगळ्यांना माहीत असतं की कंगव्यामध्ये एवढे केस साधारणतः येतीलच. तर मग आपले केस जास्त गळत आहे आणि आपल्याला तज्ज्ञाची गरज आहे हे आपण घरच्या घरी कसं समजायचं?
0: हो नक्कीच, तुम्ही बघाल की आपल्या टाळूवर साधारणतः 1,00,000 केस असतात आणि जर 100 हेअरफॉल होत असेल, केस गळती होत असेल तर नक्कीच तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हटलं थोड्या वेळ आधी की ते त्याला फाटे फुटत असतील केसांना, ते निस्तेज दिसत असतील, ड्राय दिसत असतील, त्याचबरोबर डॅन्ड्रफ झाला असेल, कोंडा झाला असेल, तर अशा वेळेस तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. कारण भरपूर वेळा आपल्याला असं वाटतं की नाही की हा साधा कोंडा आहे, मी शॅम्पू करेल किंवा काहीतरी घरगुती उपाय करेल आणि तो ठीक होऊन जाईल. तर भरपूर वेळा ते तसं नसून ती सोरायसिसची सुरुवात पण राहू शकते. भरपूर वेळा कुठल्या तरी केमिकलच्या वापरामुळे जसं शॅम्पू झाले, सिरम झाले, याच्या वापरामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. तर त्याच्यामुळे तुम्हाला तज्ज्ञाचा सल्ला त्यावेळेस घेण्याची गरज असते.
1: नक्कीच. तर मग याची प्रमुख कारणं काय सांगता येतील?
0: त्याची कारणं जर आपण बघितली तर मोस्ट कॉमन म्हणजे जे कारण आहे सध्याच्या ते आहे अँड्रोजेनेटिक अलोपेशिया, ज्याला आपण म्हणतो हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया, ज्याच्यामध्ये एक फिमेल पॅटर्न मेल पॅटर्न बॉल्डनेस ज्याच्यात दिसून येतं खूप कमी वयातच, म्हणजे जवळपास 15-16 वर्षापासून याची सुरुवात होते आणि वयाच्या 25 वर्षापर्यंत टक्कल पडलेलं राहतं. तर हा हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया आहे,
1: अनुवंशिकतेमुळे
0: होतं. आणि जर आई वडिलांना असेल तर
1: मुलांना
0: ते नक्कीच आवर्जूनच होतं. तर अशा पेशंटला आपण आधी सांगतो की तुम्ही लवकर जर ट्रीटमेंट कराल तर ऍटलिस्ट ह्याच्यापासून बॉल्डनेस पासून तुम्हाला आपण वाचवू शकतो. नाहीतर जितकं लेट तुम्ही औषधं घ्यायला सुरुवात कराल तर त्यावेळेस मात्र मग आपल्याकडे कमी पर्याय उपलब्ध राहतात. एकदा मुळापासून केस निघून गेल्यावर आपण जर ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला तेवढा चांगला रिझल्ट त्याच्यात मिळणार. दुसरं मुख्य कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. तुम्ही आजकाल बघाल की मुलींमध्ये देखील वजन वाढ झालेलं आहे, त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होताना दिसतो आहे. मुलींमध्ये पीसीओडी कॉमन झालेला आहे, त्याचबरोबर थायरॉइडचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. तर ह्या सगळ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे देखील हेअर फॉल जो आहे हा कॉमनली आढळून येतो. तिसरं मुख्य कारण म्हणजे ताण, जसं आपण थोड्या वेळ आधीच बघितलं की ताणामुळे देखील हेअर फॉल हा कॉमनली होतो, ज्याला आपण टिलोजन इफ्लुएम असं म्हणतो, ज्याच्यात सडन

0: सडनली केस जाण्यास सुरुवात होऊन जाते. ताणाचे पण शारीरिक ताण राहू शकतो, मानसिक ताण राहू शकतो. तर तब्येत खराब झाली असेल, जसं की आपण म्हणतो टायफॉइड झाला आहे, मलेरिया झाला आहे, आणि त्याच्या अगदीच 2-3 महिन्यात अचानक हेअर फॉल सुरू होऊन जातो, तर हे सगळे शरीरावर आलेल्या ताणामुळे आपलं केस गळती सुरू होते आहे. तर हे एक मुख्य कारण आजकाल दिसून येतं. आणि चौथं मुख्य कारण म्हणजे पोषक मूल्यांची कमतरता, विटॅमिन्सची डेफिशियन्सी, हे देखील एक कॉमन कारण म्हणता येईल. कारण आजकालची जी जीवनशैली आहे त्यात खूप बदल झालेले आहेत. आपण धकाधकीचं जीवन आहे, फास्ट झालेलं आहे सगळं काही, तर त्यामुळे हेअर फॉल देखील हे सगळे कारणांमुळे वाढताना दिसत आहे. आणि अजून एक कारण म्हणता येईल की प्रदूषण. आणि खूप सगळ्या रासायनिक किंवा केमिकल पासून बनलेले जे काही प्रॉडक्ट्स आपण वापरताना दिसतात यंगस्टर, तर हे पण एक कारण आहे.
1: नक्कीच. म्हणजे जर हेअर फॉल जास्त होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्याचं योग्य कारण काय आहे याचा शोध घेऊन मग त्यानुसार ट्रीटमेंट केली तर जास्त चांगलं.
0: हो.

0: अमायनो ऍसिड म्हणजे प्रोटीन्स, तर ह्याची देखील आपल्याला आपल्या केसांसाठी फार गरज असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन बी ट्वेल्व, जर बी ट्वेल्व ची कमतरता झाली तर पांढरे केस होण्यास सुरुवात होते. व्हिटॅमिन डी थ्री पण तेवढंच आपल्या केसांसाठी आवश्यक असतं. तर हे बेसिक व्हिटॅमिन्स आहे. आणि त्याचबरोबर आयरन, म्हणजे हिमोग्लोबिन जर आपलं कमी असेल, लोह कमी असेल शरीरातलं, तरी पण केस तुटू शकतात, पातळ होऊ शकतात. मॅग्नेशियम आहे, सेलिनियम आहे, तर असे जे भरपूर पोषण तत्व म्हणू, व्हायटामिन्स म्हणू, याची गरज आपल्या शरीराला असते.
1: डॉक्टर, आताच तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे भावनिक ताणतणावामुळे पण केस गळण्याच्या समस्येत वाढ होते, तर मग हे आपण कसं समजायचं?
0: भावनिक ताणतणावामुळे ना तीन प्रकारे आपण म्हणू शकतो की हेअरफॉल होऊ शकतो. पहिलं कारण म्हणजे टिलोजन इफ्लुवियम, ज्याच्यामध्ये शरीरावर ताण येतो, तो एखाद्या आजारामुळे असू शकतो, किंवा सडन म्हणजे वेदर काही चेंज झालं असेल, किंवा काही औषधं घेतले असतील, तर त्याच्यातून हा ताण निर्माण होऊन अचानक हेअरफॉल सुरू होऊ शकतो. तर हा एक शारीरिक ताणतणाव आपल्याला म्हणता येईल. दुसरं एक कारण आहे ज्याच्यामध्ये जो ॲलोपेशिया जो राहतो तो ऑटोइम्युन कारणांमुळे होतो. शरीरावर रोगप्रतिकार शक्तीवर त्याचा इफेक्ट होतो, आणि त्याला आपण ॲलोपेशिया एरियाटा असं नाव देतो, ज्याच्यात आपल्याला पॅची हेअर लॉस दिसतो, म्हणजे चट्ट्यांमध्ये केस निघून गेलेले राहतात, तर ज्याला उंदरी लागणे म्हणतो. तर हा पण एक शरीरावर आलेल्या ताणामुळे होणारा ॲलोपेशिया. आणि तिसरा प्रकार आहे ट्रायकोटिलोमेनिया, ज्याच्यामध्ये जो पेशंट असतो तो आपले केस, शरीरावरचे केस, टाळूवरचे, आयब्रोजचे, सगळ्या शरीरावरचे केस ओढून काढतो, तो शरीरामध्ये निर्माण झालेल्या ताणामुळे तो हे करत असतो.
1: अच्छा.
0: तर हा ताणामुळे निर्माण होणारा ॲलोपेशिया, म्हणजे हे तीन प्रकारचे ॲलोपेशिया आपल्याला म्हणता येईल. तर ह्याची ट्रीटमेंट देखील वेगळी राहते.
1: आजकाल बरेच बाजारात हेअर प्रॉडक्ट पण असतात, आणि आजकाल सर्रास ते वापरले जातात, यंगस्टर तर खूप वापरतात, तर याच्यात भरपूर रासायनिक पदार्थही असतात, तर हे वापरणं कितपत योग्य आहे?
0: आता तुम्ही सिरम्स कुठले घेत आहात, म्हणजे एखादं ऍडव्हर्टाइज बघून तुम्ही सिरम निवडत असाल, की मला एक कंडिशनिंग सिरम हवं आहे, किंवा एखादं सिलिकॉन बेस ऑइल हवं आहे, जेव्हा केस जास्त गुंततात त्यावेळेस असे काही सिरम्स आपण लावण्याचा सल्ला देतो. पण ते जर नुसतंच ऍडव्हर्टाईज बघून जर तुम्ही ते घेत असाल आणि त्याच्यामध्ये जर काही रासायनिक तत्व असतील, जसं की सिलिकॉन जास्त असेल, पॅराबेन जास्त असेल, त्याचे जे साईड इफेक्ट आहे तुमच्या केसांवर नक्की होऊ शकतात. पण भरपूर वेळा जेव्हा तुम्ही त्वचारोग तज्ञाकडे जाता, त्यांना तुमच्या कंप्लेंट सांगता, आणि त्यानुसार जर तुम्हाला डॉक्टरांकडून जर काही सिरम्स किंवा काही लोशन मिळत असतील की जे हेअर ग्रोथसाठी दिले जातात, जसं की स्टेम सेल्स आम्ही देतो, स्टेम सेलची सिरम देतो, त्याचबरोबर आम्ही मिनॉक्झिडिल चे सोल्युशन्स देतो केसांना लावायसाठी, जेणेकरून तुमची हेअर ग्रोथ होऊ शकते. पण ह्या मिनॉक्झिडिलचा वापर करत असताना तो कसा वापर करायचा, किती कॉन्सन्ट्रेशनवाले मिनॉक्झिडिलचं पर्सेंटेज तुम्ही किती यूज करायचं, त्याचबरोबर बाकी पण एक्झोजोम्सवाले काही सिरम्स आले आहेत, लोशन्स आलेले आहेत, प्रोकॅपिलाय, कॅपॅक्सिल, असे भरपूर सगळे सिरम्स तुम्ही यूज करू शकता. पण मला असं वाटतं की त्याआधी तुम्ही तज्ञाचा सल्ला घ्यावा,
1: नक्की,
0: आणि नुसतंच ऍडव्हर्टाईजच्या मागे लागून हे सिरम लावा ते सिरम लावा असं करू नये.
1: कारण एकदा का कुठल्या गोष्टीचं चलन आलं की बहुतेक यंगस्टर तरी त्याच्याच मागे धावतात, आणि मग बरेचदा त्यांना त्यापासून नुकसानही होतं. केस धुण्याची एक विशिष्ट पद्धत असावी असं म्हटलं जातं, तर याचा पण या केस गळतीवर काही परिणाम होत असतो का? म्हणजे जसं म्हणतात की कंडिशनर लावलंच पाहिजे शॅम्पू नंतर, तर अशी काही पद्धत आहे का?
0: हो, नक्कीच असं आहे. कारण भरपूर सगळ्या समस्या ज्या आहेत त्या केसांपासून निर्माण होतात असं आम्ही म्हणतो. जसं की केसांमध्ये समजा कोंडा असेल, तर त्या कोंड्याचं रूपांतर फंगल इन्फेक्शन मध्ये होऊन शरीरावर फंगस होऊ शकतो. त्याच्यामुळे पहिली काळजी तुम्ही केसांची घ्यायला हवी. त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की कंडिशनिंग, क्लिन्झिंग आणि व्यवस्थित त्याला मॉइश्चरायझेशन, हे ह्या तिन्ही गोष्टी व्हायला हव्यात. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा केस धुता, जो शॅम्पू तुम्ही यूज करत असाल तो माइल्ड असायला हवा. खूप गरम पाण्याचा वापर करू नये, किंवा खूप थंड पाणी देखील केस धुताना वापरू नये. कोमट पाण्याने केस धुवायला हवेत. जर तुम्ही खूप गरम पाणी वापरत असाल तर त्याचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या हेअर फॉलिकल्सवर होतो, हेअर रूट्सवर होतो, आणि केस तुटू शकतात, केस पांढरे होऊ शकतात. त्याचबरोबर खूप स्ट्रॉंग केमिकल असणारे शॅम्पूज वापरू नयेत.

0: केस जेव्हा ओले असतील तेव्हा कंगवा त्याच्यात फिरवू नये, कारण ज्यावेळेस ते केस ओले असतात तेव्हा ते खूप नाजूक असतात आणि जेव्हा आपण केसांमधून कंगवा फिरवतो
1: जास्त तुटतात.
0: हा, तर तुटण्याची जी समस्या आहे ती जास्त वाढू शकते. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहे ज्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि काही पेशंटला सवय असते की खूप अँटी डँड्रफ शॅम्पूज वापरायची, पण असे जर हानिकारक शॅम्पूज म्हणजे गरज नसताना वापरत असाल तर त्यावेळेस देखील पेशंटला केसांच्या समस्या आहे, जसं ड्रायनेस होऊ शकतं, फ्रीझी होऊ शकतात केस, तर ह्या समस्या वाढताना दिसतात.
1: अगदी जुन्या काळापासून तेल मॉलिशची पद्धत खूप परंपरेनं राबवली जाते सगळ्यांकडेच बहुतेक. तर या तेल मॉलिश केसांसाठी किती आवश्यक आहे?
0: नाही, केसांची मालिश तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे खूप पेशंट्स मला विचारतात करायची की नाही करायची, पण मी प्रत्येक पेशंटला सांगते नाही, तेल हे लावायलाच पाहिजे. कारण जेव्हा आपण केसांना तेल लावतो तर त्याचा इफेक्ट कंडिशनिंग म्हणून होतो, म्हणजे आपले केस चकाकतात असं म्हणता येईल. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मॉलिश करतो तर त्यावेळेस आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे, आपल्या टाळूचं जे सर्क्युलेशन आहे ते वाढतं. आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे जे पण आपल्या अन्नातून जे पण व्हायटॅमिन्स मिनरल्स आपल्या शरीरात जे उपलब्ध असतात ते केसांपर्यंत केसांच्या मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचतात. तर त्याच्यामुळे मॉलिश तर करायलाच हवी, पण ती किती प्रमाणात करायला हवी, किती तेल वापरायला हवं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
1: कोणतं वापरायला हवं,
0: कुठलं तेल वापरायला हवं. तर काही पेशंट काय करतात की खूप तेल लावून घेतात रात्री झोपायच्या आधी, दुसऱ्या दिवशी ते तेल काढण्यासाठी म्हणून खूप शॅम्पू
1: लावतात
0: देखील वापरतात. काही पेशंटला डँड्रफ असतो, सोरियासिस असतं केसांमध्ये, तर त्यावेळेस आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही अशी जर कंडिशन असेल तर तेल वापरू नका. तर कुठे तेल वापरायचं आणि कुठे नाही वापरायचं हे देखील तितकंच महत्वाचं आहे, पण केसांना तेल लावायला हवं.
1: अगदी खरं आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी जशी सीटीएम प्रोसेस असते म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, तशीच केसांच्या आरोग्यासाठी पण अशी काही प्रोसेस असते का?
0: हो, असते ना. त्याच्यासाठी आपण क्लिन्झिंग करतो, कंडिशनिंग करतो आणि मॉइश्चरायझर म्हणजे इन द फॉर्म ऑफ आपण म्हणता येईल सिरम लावतो. तर हे जसं स्किनसाठी आपण करतोय तसं केसांसाठी पण ही सेम तशाच प्रकारची एक प्रोसेस म्हणता येईल.
1: श्रद्धा, ताई, आजकाल सलून मध्ये जाऊन खूप ट्रीटमेंट घेतल्या जातात, म्हणजे अगदी हेअर स्टायलिंग पण वारंवार केल्या जाते, अगदी केस धुवायला सुद्धा लोक आजकाल सलून मध्ये जायला लागले, तर याचा काही दुष्परिणाम होतो का? कारण तिथे ते गरम रॉड वगैरे खूप वापरले जातात.
0: हो, हीट स्टायलिंग आजकाल खूपच प्रचलित आहे आणि त्याचबरोबर भरपूर सगळ्या हेअर ट्रीटमेंट्स पण आहेत, जसं किरॅटिन ट्रीटमेंट आहे, सिस्टीन ट्रीटमेंट आहे, बोटॉक्स ट्रीटमेंट आहे, ह्या सगळ्या ट्रीटमेंट पण आजकाल सर्रास होताना दिसतात. म्हणजे खूप लोक करतातही आणि एक फॅड म्हणता येईल असं झालेलं आहे. पण तुम्ही नॅचरली तुमच्या केसांना जितकं चांगलं ठेवू शकता तितकं तुम्ही चांगलं ठेवायला हवं, नुसतंच ह्या ट्रीटमेंटच्या मागे न लागता. कारण ह्याचे पण स्वतःचे काही साईड इफेक्ट असतात. जसं तुम्ही हीट स्टायलिंग करत असाल तर ऍटलीस्ट काही स्प्रे येतात की ज्यांनी हीट रेझिस्टंट स्प्रे, तर ज्यांनी तुम्ही केसांना त्या हीट ट्रीटमेंट पासून बचाव करू शकता, तर असे काही स्प्रेचा वापर करून तुम्ही ह्या ट्रीटमेंट्स करायला हव्यात. कारण त्यांनी पण केस नाजूक होऊ शकतात, तुटू शकतात, ड्राय होऊ शकतात. आणि ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहे किरॅटिन वगैरे, सिस्टीन वगैरे, तर ह्या ट्रीटमेंटमध्ये काही हानिकारक केमिकल्सचा वापर करून केसांना सरळ करण्यात येतं. त्याच्यात फॉर्मल्डिहाइड,
1: स्ट्रेटनिंगचं प्रमाण खूप वाढलं
0: आहे, स्ट्रेटनिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये ते प्रोटीन राहतं की जे तुमच्या केसांमध्ये ते टाकतात आणि थोडे जे केस आहेत ते लांब होतात, लांब होण्यापेक्षा ते स्ट्रेट होतात आणि ते असे सरळ छान दिसतात. पण जेव्हा त्याचा इफेक्ट कमी होतो ना तर त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात, तर तुमचे केस तुटायला सुरू होतात, त्याचं जे एक सखाकी असते ती कमी झालेली असते. आणि जर तुमचे हेअरफॉल, म्हणजे हेअरफॉलला सुरुवात झालेलीच असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल केसांमध्ये, डँड्रफ म्हणा किंवा इरिटेशन होत असेल स्कॅल्पमध्ये, खाज येत असेल, तर अशा वेळेस अशा ट्रीटमेंट करू नयेत असा सल्ला मी सगळ्यांनाच देते. आणि त्या व्यतिरिक्त बोटॉक्स ही जी ट्रीटमेंट आहे केसांची, तर ही ट्रीटमेंट थोडीफार बरी असं म्हणता येईल ह्या दोन्ही ट्रीटमेंटपेक्षा, की ज्याच्यामध्ये कंडिशनिंग सिरमचा वापर करून केसांना एक कोटिंग केलं करण्यात येतं, तर ही त्यातल्या त्या थोडी बरी ट्रीटमेंट आहे. पण जर तुमचे केसांची कंडिशन चांगली असेल तरच ह्या सगळ्या ट्रीटमेंट करा. जर केस आधीच नाजूक असतील, तुटत असतील, आणि अशा वेळेस जर तुम्ही हा ट्रीटमेंट कराल त्याचे दुष्परिणामच तुम्हाला होतील.
1: नक्कीच श्रद्धा, तर एक

0: एकदा केस पांढरे दिसायला लागले की मग वारंवार केसांना कलरिंग केलं जातं. घरच्या घरी मेहंदी लावली जातात, नाही तर वेगवेगळे डाय वापरले जातात. तर या सगळ्यांचे पण दुष्परिणाम असतीलच ना, कारण आजकाल पांढरे केस दिसावे असं कोणालाच वाटत नाही.
1: हो ना,
0: सगळ्याबद्दल काय सांगा.
1: सगळ्यांना तेच असतं की माझे केस हे काळेच राहायला हवेत.
0: अगदी
1: ना, 70 एखादी स्त्री असेल तर तिलाही तेच वाटतं की माझे केस मला काळे
0: दिसायला पाहिजे.
1: पण हे जे केमिकल्स आपण यूज करत आहोत सध्या हेअर कलरच्या माध्यमातून, त्याच्यात अमोनिया असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स आपल्या केसांवर होतात. केस तुटणे, काही लोकांना तर रिएक्शन पण होते हेअर कलर लावल्यानंतर. तर हेअर कलरचा वापर जो आहे तो कमीत कमी करावा,
0: करायला पाहिजे.
1: त्या व्यतिरिक्त तुम्ही मेहंदी युज करू शकता,
0: नॅचरल
1: मेहंदी. किंवा आजकाल असे पण हेअर कलर आहे जे की मेहंदीच्या फॉर्म मध्ये असतात, त्याचा रंग जो आहे तो काळा येतो, पण ते थोडे कमी हानिकारक म्हणता येईल. पण प्रत्येक याचे साईड इफेक्ट जर होतात, जसं तुम्ही मेहंदी जरी लावाल तरी तुमचं असं लक्षात येईल की मेहंदी लावल्यानंतर तुमचे केस जे आहेत ते कडक झालेले आहेत, ड्राय झालेले आहेत,
0: आणि खूप खास सुटते मेहंदी लावली की
1: खास सुटते. त्याच्यामुळे मी पेशंटला नेहमीच हा सल्ला देते की तुम्हाला जेव्हाही हेअर कलर लावायचा असेल तेव्हा व्यवस्थित चेहऱ्याला देखील मॉइश्चरायझर लावा. कारण जेव्हा तुम्ही हेअर कलर लावता त्याचं काही प्रमाणामध्ये जो कलर असतो तो आपल्या त्वचेमध्ये देखील शिरतो. त्याच्यामुळे प्रॉपर मॉइश्चरायझर चेहऱ्याला देखील लावायला हवं, आणि माइल्ड शॅम्पूचा वापर करायला हवा. कारण त्याची साईड इफेक्ट इतकी असतात की काही दिवसानंतर जर तुम्हाला तो हेअर कलर सूट झाला नाही तर त्वचेवर पण एक काळा रंग निर्माण होतो.
0: कारण केस धुताना बरेच ते सगळे केमिकल्स आपल्या चेहऱ्यावर
1: पण येतात. त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट लगेच नाही दिसून पडणार. 5-6 झाली की हळूहळू तुमची स्किन जेव्हा वीक होते तेव्हा मग ते त्वचेवर देखील त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होते.
0: अगदी खरं आहे. आजकाल हेअर ट्रान्सप्लांटचं प्रमाण खूप वाढलंय डॉक्टर, तर हे हेअर ट्रान्सप्लांट कितपत सेफ आहे? कारण टक्कल कोणालाच नको असतं आणि आपल्याला परत केस यावेत असं प्रत्येकालाच वाटतं. तर हेअर ट्रान्सप्लांट बद्दल काय सांगा.
1: हेअर ट्रान्सप्लांट काही स्पेसिफिक कंडिशन मध्ये करणं गरजेचं राहतं. जसं मी म्हटलं, जेव्हा केस गळती ही अनुवांशिक असेल ज्याच्यामध्ये अँड्रोजेनेटिक अलोपेशिया हा कॉमनली होताना दिसतो, तर त्याच्यात जर मेल पॅटर्न बॉल्डनेस होत असेल, जेव्हा तुम्हाला वयाच्या अगदीच 25-26 टक्कल पडत असेल, तर अशा कंडिशन मध्ये डॉक्टर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटचा सल्ला देतो. पण त्याआधी पण काही ट्रीटमेंट्स असतात, जसं की काही तोंडावाटे औषधी असतात, काही सीरम्स असतात, काही ट्रीटमेंट ज्याच्यात PRP आहे, स्टेम सेल ट्रीटमेंट आहे. ह्या ट्रीटमेंट जेव्हा केल्यानंतरही तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नाही, मग अशा कंडिशनमध्ये टक्कल जर पडली असेल तर तुम्हाला केश प्रत्यारोपण करणे हेच गरजेचं राहतं.
0: अगदी.
1: तर अशा काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये हाच एक लास्ट पर्याय म्हणता हेअर ट्रान्सप्लांट, तर त्यावेळेस तो करावाच लागतो.
0: पण तोही तज्ञांकडूनच करून घ्यावा.
1: नक्कीच तज्ञांकडून, कारण की खूप सगळे भरपूर जागेवर अशा तुम्ही ऍडव्हर्टाईज बघाल की इथे हेअर ट्रान्सप्लांट होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी तज्ञाकडून करून घेणंच तेवढंच महत्वाचं आहे, कारण की ही काही साधी प्रोसिजर राहत नाही. पूर्ण एक दिवस त्याच्यात अख्खा दिवस जातो. ह्याच्यामध्ये व्यवस्थित OT ते करायला हवं, नाहीतर इन्फेक्शन किंवा ह्या सगळ्या गोष्टी वाढू शकतात. आणि रिझल्ट म्हणजे केस प्रत्यारोपण केल्यानंतर तुम्हाला किती त्याच्यातून रिझल्ट मिळतो आहे हे देखील चेंज होऊ शकतं असं म्हणता येईल. जेव्हा तुम्ही
0: प्रत्येकाच्या शरीरानुसार त्याचे हे राहतील.
1: हो,
0: प्रतिसाद
1: नक्कीच. आणि तुम्ही कुठून करत आहात त्यावर पण ते डिपेंड राहील.
0: अगदी. श्रद्धाताई, अकाली पांढरे केस होणं, कोंडा होणं, फाटे फुटतात, राठपणा येतो, ड्रायनेस, तर या सगळ्यांवर काही थोडाफार घरगुती उपाय पण सांगता येईल का?
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही तुमच्या केसांकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं. तेल लावायला हवं केसांना व्यवस्थित, जसं आपण म्हटलं की क्लिन्झिंग, कंडिशनिंग आणि मॉइश्चरायझिंग ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित वापर करायला हवा. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करू नये. जसं होममेड रेमेडीज ज्या यूज होतात, तर दही, लिंबू ह्या अतिप्रमाणात
0: रस लावणे
1: अतिप्रमाणात नको व्हायला. कारण जिथे अतिप्रमाणात ह्या गोष्टींचा वापर झाला तिथेच त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात. माइल्ड शॅम्पूचा वापर व्हायला हवा. डेली शॅम्पू पण नको करायला, तर आठवड्यातून 2 तरी तुम्ही केस धुवायला हवेत. आणि केसांकडे एक व्यवस्थित निगा राखायला हवी, माइल्ड

0: प्रॉडक्टचा वापर करून की ज्याच्यामध्ये पॅराबेन SLS हे कमी असतील.
1: तर मग आपले केस हे नेहमी निरोगी आणि सुंदर दिसावे असं आपल्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
0: त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट टिप्स राहतील. त्याच्यात सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे तुमची जी लाईफस्टाईल आहे ती तुम्ही कुठेतरी ठीक करायला हवी.
1: हां,
0: ज्याच्यामध्ये सकाळी वेळेवर उठणं, रात्री वेळेवर झोपणं, मोबाईल कमीत कमी बघणं, त्यानंतर डेली एक्झरसाईज करणं, मेडिटेशन करणं, म्हणजे ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहेत त्यांच्यासाठी हे स्पेसिफिक इम्पॉर्टंट राहील की त्यांनी योगा मेडिटेशन याकडे लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर सकस आहार घेणं ज्याच्यामध्ये प्रोटीन आणि फळं हे देखील समाविष्ट असतील. आणि त्याचबरोबर तुमच्या केसांना तुम्ही प्रदूषणापासून दूर ठेवायला हवं, खूप जास्त उन्हापासून दूर ठेवायला हवं, आणि त्याचबरोबर ताण कमी ठेवायला हवा की जेणेकरून तुमचा जो हेअर फॉल आहे तो कमी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं आपण तर आपले केस हे नेहमीच चांगले राहतील, चमकदार राहतील,
1: सुंदर दिसतील.
0: सुंदर दिसतील नक्कीच.
1: नक्कीच. तर मैत्रिणींनो, तुम्ही श्रद्धाताईंनी सांगितलेल्या सगळ्या टिप्सचं पालन करा आणि तुमचे केस नेहमीच आरोग्यदायी आणि सुंदर ठेवा. तर डॉक्टर श्रद्धा, आज आपण इथं आलात आणि केसांच्या आरोग्यासाठी याविषयी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा मोहल्ले यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सविस्तर माहिती CA मानसी भालेराव यांच्याकडनं जाणून घेतली. शिवाय आत्ताच केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा मोहल्ले यांची मुलाखत ऐकलीत, सविस्तर माहिती जाणून घेतलीत. हा कार्यक्रम आजचा कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेब्स, ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. गीत बाहेर कार्यक्रम आपण ऐकता आहात. आता

0: लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा गीत बाहेर कार्यक्रम संपला. आता थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत.

0: सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. आजच्या भोगवादी आणि चंगळवादी जगात प्रत्येक समुदायाला आध्यात्मिक उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. त्या आज मध्य प्रदेशात बेतूल इथं आध्यात्मिक जागृतीद्वारे समाजाचं सक्षमीकरण या विषयावरच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. सध्याच्या युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक आहे. विकसित भारतासाठी प्रत्येक समुदायाची उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: 2047 विकसित भारत बनाने के लिए हम सोचे हैं. पूर्वतन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी कहते थे, ये देश एक जमीन का टुकड़ा नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है. राष्ट्र पुरुष का प्रत्येक अंग हिमालय से लेकर के कन्याकुमारी तक अक्षत होना चाहिए, क्षति नहीं होना चाहिए. ऐसे ही ये भारत में रहने वाले जनता, कोई भी समाज पीछे ना रह जाए.
0: मध्य प्रदेशातल्या आपल्या दौऱ्यात त्या उद्या आंतरराष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. तसंच येत्या रविवारी जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. त्या राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. त्यानंतर नवी दिल्लीला परतण्यापूर्वी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या विविध उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गुबिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोड बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अर्ल स्टॉमच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रल एआयचे सहसंस्थापक अर्थूर मेंश यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॉन मेश याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विव्याटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्यसंग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिनं शस्त्र खाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं. पुष्पा महतो झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा भागात सक्रिय होती. जेएमएमचे माजी खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरडीह येथील भूसुरुंग स्फोट यासारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. मिझोराममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय

जनता पार्टी आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोने आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियानं उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानानं पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडनं क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीनं ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि कॉंगो यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियानं जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेनं इराकवर 4-1 मात केली. आज ग्रुप एमध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. FIH महिला हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग 3रा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना चिली विरुद्ध कोरिया सामन्यात जिंकणाऱ्या संघाशी येत्या शनिवारी म्हणजे 20 जूनला होणार आहे. अन्नपदार्थांशी निगडीत सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक सुऱ्या, ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार ऋतुपर्ण बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक करण्याच्या सभापती रवींद्र बोस यांच्या निर्णयाला अंतरिम मनाई करण्यास कलकत्ता उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी उमेदवारी नाकारण्यात आलेले तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो 1:40 आणि 32 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: बीड जिल्ह्यात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात कमी पाऊस, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा सल्ला, जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा आणि शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
3: बीड जिल्ह्यात सध्या खंडित आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठा मुबलक आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनानं चोख नियोजन करावं, तसंच जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. जिल्ह्यात 7 जून ते 16 जून दरम्यान 11 तालुक्यांमध्ये 53.4 मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सध्यास्थितीला 143 प्रकल्पांपैकी 12 प्रकल्प कोरडे आहेत. गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन आमदार विजयसिंह पंडित यांनी जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नदीपात्रात ग्रामस्थांना पिण्याचं पाणी आणि गुरांसाठी पाणी सोडण्यास मंजुरी दिली आहे, त्यामुळे लवकरच वितरिका क्रमांक 4 मधून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. हरित बीड अभियानांतर्गत निसर्गाकडून प्रेरणा, हवामान आणि आपल्या भविष्यासाठी या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाचं रक्षण करण्याची तसंच प्लास्टिकचा वापर न करण्याची सामूहिक शपथ घेतली. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं. बीड जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांचं हसतमुख स्वागत, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुरुवात हा संदेश देत जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव अभियान आनंदी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलं. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शिरूर कासार तालुक्यातल्या खोकरमोहा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्यानं प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी परळीत वैजनाथ तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, जनगणना कामकाज, महसूल प्रशासन तसंच ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या समस्या यांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सोयाबीन बियाण्यांचं वाटप तसंच विविध बचत गटांना सुमारे 43 लाख रुपयांच्या कर्ज वितरण आदेशांचं वाटप करण्यात आलं. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसंच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे यांनी आष्टी इथं आढावा बैठक घेतली. या दोन्ही योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना उपचार घेताना येणाऱ्या अडचणी, आयुष्मान कार्डचा आढावा तसंच शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. बीड इथं राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं नेत्रदान

0: ज्येष्ठदान या विषयावर जनजागृती व्याख्यान पार पडलं. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करत अंधत्व निर्मूलनासाठी योगदान देण्याचं आवाहन करण्यात आलं. बीड जिल्ह्यात आगामी पावसाळ्यासाठी प्रशासनानं विभागनिहाय वृक्ष लागवडीचं विशेष उद्दिष्ट निश्चित केलं असून संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. इतर घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या अर्थात सारथीच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या ऐतिहासिक किल्ले धारूर इथं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बीड जिल्हा पोलीस विभागासाठी 4 AI सर्व्हेलन्स व्हेकल्सचं उद्घाटन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते झालं. माजलगाव पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धाडी टाकून लसीचा साठा नष्ट केला तर रिफाईन सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. बीड तालुक्यातल्या हिंगणी खुर्द इथल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणन रस्ता अतिक्रमण हटवून मोकळा करण्याचे आदेश तहसीलदारांनी जारी केले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बीड शहर आणि ग्रामीण भागात विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातल्या विविध शैक्षणिक संस्था आणि संघटनांनी अभिवादन केलं. माजलगाव तालुक्यातल्या श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मासानिमित्त लाखो भाविकांनी भगवान पुरुषोत्तमाचं दर्शन घेतलं. महिनाभर चाललेल्या या यात्रेत दररोज अन्नदान भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आहे. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया ऋषिकेश कामेरकर यांना.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया उत्तम बंडू तुपे यांच्या झुलवा या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: झुलवा ही कादंबरी आहे. या कादंबरीतील येलू ही मुख्य व्यक्तिरेखा जोगतीन यल्लम्मा देवीला मुखवटा डोक्यावर घेऊन गावभर जोगवा मागणं आणि त्यातून उदरनिर्वाह भागवणं हा तिचा दिनक्रम. यल्लम्मा देवीवर नितांत श्रद्धा असलेली आयुष्यात तिलाच वाहिलेली तीच आपलं भलं करील हा हिशोब विश्वास. येलूला जगन नावाची मुलगी. जगनने आपल्यासारखंच कुणाशी झुलवा लावून जगू नये तर चांगल्या घरी लग्न लावून तिने संसार करावा यासाठी तिची धडपड. परंतु जोगतिनीची मुलगी म्हणून तिला कुठेही तिच्या मनासारखं करता येत नाही. तेव्हा शेवटी नाईलाजाने ती जगनला यल्लम्माची आपल्यासारखंच जोगतिनीसारखं आयुष्य जगावं असं सुचवते. जगन ही शाळा शिकू पाहते. गावातल्या तालेवारांसारखं आपणही कुणाशी लग्न लावून संसार करावा आणि आईने स्वीकारलेल्या मार्गापासून दूर राहावं या विचाराची त्यासाठी तिची धडपड. मात्र तिला यश येत नाही. शेवटी जगनला आईचाच मार्ग स्वीकारावा लागतो. जगन देवावर विश्वास ठेवत नाही ना यल्लम्मा देवीवर. देव कधीच कुणाचं वाईट करत नाही तसंच तो चांगलंही करत नाही अशी तिची श्रद्धा. या श्रद्धेला कारण वाट्याला आलेला नशिबाचा भोग देवी दूर करत नाही म्हणून. शेवटी जगन एका मुलीची आई होते आणि घर सोडून निघते. येलू जगनचा पाठलाग करते आणि शेवटी पुराच्या वाहत्या नदीमध्ये देवीसह वाहून जाते. जयंत जगनला स्वप्न दाखवतो तिच्याशी लग्न मात्र करीत नाही. कृष्णा तरुण आणि तालेवार बापाचा तालेवार घराण्यातला मुलगा जगनला नादी लावू पाहतो. जगन त्याला झुलवा लावण्याचा आग्रह करते. तो नकार देतो. जगन त्याला यल्लम्माची देवीची भीती घालते. योगायोग असा की कृष्णा आजारी पडतो. दुसरी जोगतीन रेणुका अंगात येऊन कृष्णाला सांगते की ही सगळी करणी जगन आणि तिची आई येलू यांची आहे. यावर कृष्णाचा विश्वास बसतो. मुलगा मरणाच्या दाराशी आहे पाहून त्याचा बाप संतापतो. परंतु जगन हे सगळं खोटं आहे, तू फक्त माझ्याशी झुलवा लाव इतकाच आग्रह धरते. चार समजुतीच्या गोष्टी सांगते. त्यातूनच कृष्णा आणि त्याचा बाप राजी होतात आणि कृष्णाचा जगनशी झुलवा लावला जातो.

0: परसू हा आणखी एक इथला व्यक्तिरेखेचा भाग, हा येलूचा गुरु. तो सांगेल त्याप्रमाणेच येलूने वागावे अशी त्याची अपेक्षा, त्याप्रमाणे ती वागते देखील. परंतु जगन कधी कधी त्याची ही अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, त्याच्या या अपेक्षांना त्यामुळे तडा जातो. परसू हा तृतीय पुरुषी असून तो येलूच्या आधाराने जगत असतो. जोगतिनीच्या वाट्याला जे आयुष्य येतं ते त्यांना उद्ध्वस्त करणारे असते. या उद्ध्वस्तेचा हा आलेख आहे. या जोगतिनीचा श्रद्धेचा विषय, झुलवा लावण्याचा संस्कार, गाववाडा, गावातील प्रतिष्ठा आणि संधी साधूपणा, या सगळ्यांचा यात समावेश आहे. इतरही काही व्यक्तिरेखा आहेत, त्यात अपेक्षा ठेवतात की जगनने तमाशात येऊन वेगळं आयुष्य जगावं. परंतु याच आयुष्यात असलेल्यांची काय वाता झालेली आहे ती दाखवणारी पात्रे जशी रेणुका, दारशी यात आहेत. आई, मुलगी या दोघींच्या आलेल्या आयुष्याला चढ उताराचे ताणतणाव, यल्लामा देवीवरची श्रद्धा व अंधश्रद्धा यांचा संघर्ष या कादंबरीत आहे. भाषा ग्रामीण, वातावरण ग्रामीण, त्याला अनुसरून असणारी भाषा यात आहे. अनेक लहान मोठी पात्रे आणि प्रसंग आहेत जे कथानकाला अनुसरून पुढे घेऊन जाण्यास मदत करतात. जोगतिनीच्या आयुष्यात जे काही परवडीचे असू शकते त्याचा आलेख होय. लेखक बंडू तुपे यांची ही कादंबरी नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. त्याचं कारण या कादंबरीच्या विषयाचं वेगळेपण, त्याच्या मांडणीचं वेगळेपण, तिच्यात असलेलं प्रवाहीपण आणि त्याला अनुसरून लेखकाने निर्माण केलेलं दृश्यमय वातावरण होय.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला उत्तम बंडू तुपे यांच्या झुलवा या कादंबरीचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कोहळा पिकासाठी निचरा होणारी भारी जमीन आणि रेताड मध्यम जमीन चांगली मानवते. चोपणयुक्त जमिनीत फारसं चांगलं पीक येत नाही, मात्र रेताड जमिनीत हवेल जोमानं वाढतो. उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं. खरीप हंगामात कोहळा लागवड केली जाते आणि उत्पादनही चांगलं मिळतं. खरीपामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड केली जाते, म्हणजे जून जुलैमध्ये लागवड केली जाते. काही भागात ऑक्टोबरमध्ये लागवड करून बाजारात हे फळ लवकरात लवकर आणलं जातं. पूर्व मशागत करताना आडवी उभी नांगरट करून कुळवाच्या चार पाळ्या द्याव्या. शेताची मळणी करून जमीन भुसभुशीत करावी. सड आणि पालापाचोळा वेचून शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 20 ते 25. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कोहळा पिकासाठी निचरा होणारी भारी जमीन आणि रेताड मध्यम जमीन चांगली मानवते. चोपणयुक्त जमिनीत फारसं चांगलं पीक येत नाही, मात्र रेताड जमिनीत हवेल जोमानं वाढतो. उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं. खरीप हंगामात कोहळा लागवड केली जाते आणि उत्पादनही चांगलं मिळतं. खरीपामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड केली जाते, म्हणजे जून जुलैमध्ये लागवड केली जाते. काही भागात ऑक्टोबरमध्ये लागवड करून बाजारात हे फळ लवकरात लवकर आणलं जातं. पूर्व मशागत करताना आडवी उभी नांगरट करून कुळवाच्या चार पाळ्या द्याव्या. शेताची मळणी करून जमीन भुसभुशीत करावी. सड आणि पालापाचोळा वेचून शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 20 ते 25 टन इतकं द्यावं. त्यानंतर पालाश, स्फुरद आणि नत्राचा योग्य हप्ता द्यावा. खरीपामध्ये पाण्याचा प्रश्न फारसा होत नाही. आंतरमशागत करताना वारंवार खुरपण्या करून तणांचा नाश करावा. खुरपण केल्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. वेलीला आधार देऊन मांडव घातलात तर उत्तम होतं. कोहळ्यामध्ये कोइंबतूर कृषी संशोधन केंद्रानं विकसित केलेल्या काही जाती असून यामध्ये CO1 ही जात 140 दिवसामध्ये येते. याची फळं आकर्षक, मोठी आणि गोल असतात. वजन 6 ते 8 किलो भरतं. यामध्ये गर जास्त असून बियांचं प्रमाण कमी असतं. हा कोहळा दोन्ही हंगामात लागवड केला जातो. ही फळभाजी अतिशय पौष्टिक असून रुचकर असते. शहर परिसरात या भाजीला अधिक मागणी आहे. या फळामध्ये 96.5% पाणी असून बाकीच्या 3.5% प्रथिनं, कार्बोहायड्रेट, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, चुना, स्फुरद, लोह, स्निग्ध पदार्थ आणि इतर घटक असतात. कोहळा पक्व झाला की वाळतो, त्यावेळी त्याची तोड करावी. हेक्टरी 200 क्विंटल उत्पादन मिळू शकतं.

कृषीवाणी कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. सादरकर्ते होते रोशन जाधव. हो।

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योग आणि आसन यातील फरक याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. योग हा शब्द यूज या संस्कृत शब्दापासून आला आहे. योग म्हणजे जोडणे होय किंवा संयोग होय, जो शरीर आणि मनाला जोडतो, तसेच आत्मा आणि परमात्म्याला जोडतो. योग म्हणजे सुखी आणि समृद्ध जीवनाचा एक प्रभावी राजमार्ग होय. योगविद्या हे एक शास्त्र असून ते धर्म, जात, देश, वय आणि लिंग याबाबत निरपेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीस उपयुक्त केवळ उपचाराचे तंत्र नसून ती एक वेगळ्या जीवनक्रमाची पद्धत आहे. मानवी जीवन सुखावह करण्याची क्षमता या विद्येत आहे. मात्र हातपाय हलवणे किंवा जंगलात एकांतात जाऊन बसणे याला योग म्हणत नाही. शरीर स्वास्थ्याशिवाय ज्याप्रमाणे शारीरिक सुख नाही, त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याशिवाय मानसिक सुख नाही. सुखी जीवनाची समाधानी सुरुवात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यात आहे. म्हणून उत्तम स्वास्थ्याकरिता योगच रामबाण उपाय आहे. योग हा चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे आपल्या चित्ताला, मनाला त्याच्या इकडे तिकडे भरकटण्याच्या वृत्तीला निरोध करणे म्हणजे योग होय. योग म्हणजे समाधी. मन, इंद्रिये आणि त्यांच्या विषयापासून परावृत्त होऊन आत्म्यात स्थित होणे म्हणजे योग होय. भगवद्गीतेत समत्व भावाने कर्म करण्यालाच योग म्हणतात. महर्षी पतंजलींनी अष्टांग योग सांगितला आहे. यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यातील आसन आणि प्राणायाम याविषयी आपण माहिती घेऊ. आसन ही योगाची तिसरी पायरी होय. सुखपूर्वक निश्चल बैठकीला आसन असे म्हणतात. शरीराला स्थिरता आणि चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या शरीराच्या स्थितीला आसन म्हणतात. यात साधकाने स्वतःच्या शरीराची निरोगी अवस्था निर्माण करून स्थिरता प्राप्त करावायची आहे. जोपर्यंत शरीराचे आंतरबाह्य भाग निरोगी नसतात तोपर्यंत कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येत नाही. योगासनांमुळे शरीराच्या आंतरिक भागांना देखील पुरेशा प्रमाणात व्यायाम मिळत असतो. तन मनाच्या आंतरिक शक्तीचा विकास होत असतो. शरीर लवचिक बनते. मात्र त्याकरिता आसने ही श्वासावरच केली पाहिजे. आसनांचे शरीराच्या अवस्थेनुसार तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रकार आहेत. प्राणायाम. प्राणाला ब्रह्म असे म्हटले आहे. प्राण शरीराच्या प्रत्येक भागात व्याप्त आहे. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे. प्राण म्हणजे वायू आणि आयाम म्हणजे आळा घालणे, म्हणजेच प्राणवायू स्वतःच्या ताब्यात राहील असे करणे होय. थोडक्यात श्वासोश्वासाचा व्यायाम म्हणजेच प्राणायाम होय. प्राणशक्ती म्हणजेच जीवनशक्ती असल्यामुळे ही प्राणशक्ती वाढवून तिचे नियमन करणे, नियंत्रित करणे आणि संतुलित करणे होय. चंचल अशा चित्ताची एकाग्रता व्हावी, स्वयंप्रकाशित असणाऱ्या चित्तावरील मायेचे आवरण नष्ट व्हावे म्हणून आसन नंतर प्राणायाम ही योगाची चौथी पायरी होय. योगासने आणि प्राणायाम यामध्ये घनिष्ठ संबंध असून प्राणायाम करण्याकरिता साधकाला आसनस्थितीत आसनस्थ व्हावे लागते. योगासनांबरोबर योग्य प्रकारे पूरक, रेचक आणि कुंभक करण्यात आल्यास आसनांचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो. आसन प्राणायाम या युतीमुळे आरोग्य सुधारते. फुफ्फुसांना पुष्कळ प्राणवायू प्राप्त झाल्याने शरीर निरोगी, चित्त प्रसन्न बनते. म्हणून योगासनांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी प्राणायामाच्या अभ्यासाचे ज्ञान प्राप्त केल्यास आसने करणे सुलभ होईल.
0: योग आणि आसन यातील फरक ही माहिती आपण ऐकलीत. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे. त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. पाऊस पडला नाही तर आपण हवालदिल होतो. जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कधीच पाऊस पडत नाही. पावसाशिवाय तिथलं जग कसं असेल आणि त्याचा तिथल्या लोकांना किती त्रास होत असेल हा विचारच गंभीर आणि चिंताजनक आहे. जर अशी वेळ आपल्यावर आली तर, असे व्हायला नको असेल तर पर्यावरणाचे संवर्धनाचे नुसते संकल्प न करता पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे. चला तर मग आपण सर्वजण संकल्प करूया की मी यावर्षी नक्की एकतरी झाड लावेल आणि त्याची वर्षभर जोपासना करेल. आपण सर्वांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर परिसर एकदम बदललेला दिसतो. आकाशातले ढग दूर गेले की उन्हाची थोडी किरणे मिळतात आणि सर्वत्र ताजेतवाने वारे वाहू लागतात. पावसापासून बचावलेली हवा थोडीशी ओलसर आणि थंड असते, त्यामुळे श्वास घेताना एक सुखद ताजेपणा जाणवतो. पाणी जमिनीवरून साखळी स्वरूपात खाली वाहत असते. रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये पाणी एका दिशेने पळताना दिसते. त्या पाण्यामुळे धुळीचे कण वाहून जातात, हवा स्वच्छ होते. त्यामुळे परिसरातील हवा निखळ झाली की मनही प्रसन्न होते. बगीचे आणि मोकळ्या जागा हिरव्यागार दिसू लागतात. गवताच्या पानावर थेंब चकाकतात. पानावरील थेंब सूर्यकिरणांनी चकाकणाऱ्या मोत्यांसारखे दिसतात. झाडाच्या पानावरून पावसाचे थेंब हळूहळू खाली पडतात. हे निसर्गाचे वादळानंतरचे शांत आणि आकर्षक रूप असते. माती ओलसर असल्याने ती नरम आणि काळी दिसते. ओलसर मातीतून उगवणाऱ्या पिकांचे रंग अधिक ताजेतवाने असतात. बागेत किंवा शेतात नवीन फुलं उमलतात किंवा आधीच्या फुलांचा रंग उजळून येतो. फुलांचे केवळ रंग नाही तर सुगंधही अधिक तीव्र होतो. पक्षीही पावसानंतर अधिक उत्साही दिसतात. पाखरांची गुजीरवाणी गाणी पुन्हा सुरू होतात. पक्ष्यांचं झाडावर बसणं आणि भुर्रकन उडून जाणं हा सुंदर नजारा वातावरणात आनंदाची लहर निर्माण करतो. कधी कधी आकाशात इतर पक्षीही उंच उडान करताना दिसतात, त्यामुळे परिसर जणू जागरूक होतो. नद्यात, नाल्यात आणि धरणात पाणी वाढल्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगाने वाहताना दिसतो. निसर्गात जीवनप्रवाह चालू राहिल्याचं दर्शन होतं. नद्यांचा आवाज, पाण्याच्या इतर छोट्या मोठ्या प्रवाहांचा आवाज वातावरणात निसर्गाची सजीव गाणी म्हणून ऐकायला मिळतो. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे छोटे छोटे तलाव तयार होतात, ज्यात कीटक, बेडूक आणि इतर जलीय जीव दिसतात. लोकही या बदलांचा अनुभव घेताना दिसतात. शाळाकरी मुलं खेळायला बाहेर पडतात. वयोवृद्ध विश्रांतीसाठी ओसरीवर किंवा ओट्यावर बसून हे सारं निसर्गचक्र पाहत असतात. पावसाळ्यानंतरची गर्दी आणि शांततेचा एकत्रित मिलाप पाहायला मिळतो. लोक घराबाहेर निघून बाहेर बसतात, गप्पा मारतात. काही जण फक्त निसर्ग बघून शांत होतात. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं विशाल शर्मा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0: दीपिका भागवत यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आत्ता आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: तीन वाजता आहेत दुपारचे. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला

सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात 9 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. 619 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत 61 उमेदवारांनी आपलं मतदान नोंदवलं. नांदेड मतदारसंघात दुपारी 12 वाजेपर्यंत 57 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघात 53% मतदान झालं. परभणी जालना मतदारसंघांसाठी 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, मात्र इथं दुपारी 12 वाजेपर्यंत केवळ 27% मतदारांनी मतदान झालं. त्यामुळे मतदारांना मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. अमरावती मतदारसंघात महानगरपालिकेतल्या काँग्रेसच्या 17 नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत, मात्र इतर नगर परिषदांमधल्या नगरसेवकांना असा कोणताही आदेश दिलेला नाही. भंडारा गोंदिया मतदारसंघात मतदानासाठी भंडारा जिल्ह्यात 2 आणि गोंदिया जिल्ह्यात 2 अशी एकूण 4 मतदान केंद्रं उभारली आहेत. 457 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक मतदान केंद्रावर CCTV लावण्यात आले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान सुरू आहे. 836 मतदार मतदान करणार असून त्यासाठी 14 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातल्या सर्व जागांवर महायुती मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे यवतमाळ वर्धा गडचिरोली चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर संजय देशमुख संजय जाधव संजय दिना पाटील ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे, मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एस्ट्रोजन प्रेस या यंत्राची पायाभरणी उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एस्ट्रोजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एस्ट्रोजन बनवण्याची क्षमता या एस्ट्रोजन प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. IIT दिल्ली 118व्या तर IIT मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. IIT मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन
तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6%

0: टक्क्यांवरून वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोनं आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 मधल्या ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अल्स्टॉम कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वे आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रेल एआयचे सहसंस्थापक आर्थर मिंच यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. झारखंडमधली पहिली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिने शस्त्राखाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं आणि ती झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा या भागात सक्रिय होती. जेएमएमचे खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरुडिया येथील भूसुरुंग स्फोट यांसारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियाने उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानाने पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनाने अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि काँगो यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियाने जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेने इराकवर 4-1 अशी मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.